श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोतेहो, जादू हा शब्दच मुळात अचंबित करतो. मग जादू म्हटलं की ती कशी, ती आपल्याला बघाविषयी वाटत राहते. हिंदी सिनेमात अनेक बाबींसाठी हा शब्द वापरला गेला. याच्यामध्ये प्रेम, नयन, सौंदर्याची जादू अनेक गीतांमधून आपल्यासमोर आली. तेव्हा आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून जादू या थीमचा आनंद आपण घेणार आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात कुदरत या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार आहेत आर डी बर्मन.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात धर्मात्मा या चित्रपटासाठी किशोर कुमार यांच्या आवाजातील हिंदी वर्यांचं गीत. संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून जादू या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात लूटमार या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या आवाजातील उषा खन्ना यांचं गीत. संगीतकार आहेत बपी लहरी,

स्वरबहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात दस्तक या चित्रपटासाठी उदित नारायण यांच्या आवाजातील जावेद अख्तर यांचं गीत. संगीतकार आहेत राजेश रोशन.

0: करो।
1: श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात। कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत। संगीतकार आहेत जतीन ललित, चित्रपट दिल क्या करे

जिस्म या चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांच्या आवाजातील निलेश मिश्रा यांचं गीत आपण ऐकणार आहात. या गीताला संगीत दिलं आहे यम यम करीम यांनी. जादू या थीमचा आनंद आपण सुवर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेत आहात.

श्रोतेहो रेडिओ तेरणा 90.4 FM आपण ऐकत आहात. आपण ऐकताय कार्यक्रम स्वर बहार. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत जतीन ललित, चित्रपट गुलाम.

श्रुतीहू स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात उदित नारायण यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत शिव हरी आणि चित्रपट आहे डर.

श्रुतीहूसवर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अल्बेला या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत जतीन ललित.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून जादू या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात तू झूठी मैं मक्कार या चित्रपटासाठी. हे गीत गायलं आहे जुबिन नौटियाल यांनी. गीत आहे अमिताभ भट्टाचार्य यांचं आणि संगीतकार आहे तो प्रीतम.

श्रोतेहू स्वर बहार या कार्यक्रमात जादू या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात रमैया वस्तावया या चित्रपटासाठी नेहा कक्कर आणि मिल्खा सिंग यांच्या आवाजातील प्रिया पांचाळ यांचं गीत. संगीतकार आहेत सचिन जिगर. श्रोतेहू याच कार्यक्रमाच्या संदर्भात आपल्या काही सूचना असतील त्या आम्हाला निश्चितपणे आपण कळवा यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970 500 900 अर्थात 9975 000 900. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा. आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती। पुन्हा आलीये बिग स्टार घेऊन। हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणारे अनेक अवलिया कलाकार आपण पाहिलेले आहेत। या सर्वात नृत्य प्रतिभा आणि हटके अदाकारीची स्टाईल आणि स्वतःची कोणतीही विशेष ओळख नसताना चंदेरी दुनियेमध्ये आपला ठसा उमटवणारे बहुप्रतिभावान नृत्य निपुण अभिनेते, अर्थातच इंडस्ट्रीचे लोकप्रिय दादा मिथुन चक्रवर्ती, आणि हेच आहेत आजचे आपले बिग स्टार।

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार मिथुनदा. मिथुन यांचे चित्रपट, त्यांचा असलेला वावर आणि अभिनय प्रेक्षकांना वेड लावून जायचा. मिथुन चक्रवर्ती यांनी अभिनेता होण्यासाठी पहिल्यांदा पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये त्यांनी प्रवेश घेतला. त्यांनी सुरुवातीला हेलन जी यांच्यासोबत काम केलं, त्यानंतर त्यांना दो अंजने यामधून अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची पहिली संधी मिळाली.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती आणि आपण ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार मिथुनदा. मिथुनदा यांना खऱ्या अर्थानं मुख्य प्रवाहात आणलं ते दिग्दर्शक बी सुभाष यांनी. 1980 दशक मिथुनदासाठी जादुई साल ठरलं आणि डिस्को डान्सच्या रूपानं भारताला मिळाला एक नवा डान्सिंग सुपरस्टार. त्यांचा जलवा पुन्हा 4 दशकं लोकांनी अनुभवला. मिथुनदा आणि डान्स जणू समीकरणच बनलं. प्रेक्षकांना त्याचा भरभरून आस्वाद घेता आला.

आपण ऐकताय बिग स्टार शो आरजे प्रगती सोबत. आजचे आपले बिग स्टार मिथुनदा. मिथुनदा आणि डान्स हे समीकरण जसं जुळलं तसं आणखी एक नाव मिथुनदा सोबत जोडलं गेलं, ते म्हणजे बप्पी लहरी. बप्पी लहरी यांचं संगीत आणि मिथुनदा यांना वेगळं करून पाहता येणं शक्यच नाहीये. डिस्को डान्सर कसम पैदा करणे वाले की डान्स डान्स पासून ते प्रेम प्रतिज्ञापर्यंत हे समीकरण हिट ठरलं. बप्पीदा यांनी मिथुनदासाठी केलेलं पार्श्वगायन हेही कमालीचं लोकप्रिय ठरलं. यामध्ये याद आ रहा है, प्यार कभी कम नहीं करना या गीतांचा प्रामुख्यानं समावेश होता.

आरजे प्रगती सोबत आपण ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार मिथुन दा यांनी जसे मसाला चित्रपट केले तसेच त्यांच्या पारिवारिक स्वरूपाच्या चित्रपटांनाही मोठे यश मिळालं. पारिवारिक ड्रामा आणि रोमॅन्टिक अशा दोन्ही प्रकारच्या चित्रपटांना मिथुन यांनी यश मिळवून दिलं. मुझे इन्साफ चाहिए, प्यार झुकता नहीं, स्वर्ग से सुंदर, प्यार का मंदिर या चित्रपटांचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल.

आरजी प्रगती सोबत आपण ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार मिथुनदा. मिथुनदा केवळ व्यावसायिक चित्रपट आणि डान्स एवढ्यातच अडकून राहिले नाहीत. समांतर चित्रपटांमध्ये त्यांनी आपला दबदबा कायम ठेवला. यामध्ये मृगया, तहदीर कथा यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलं. त्यांना 2 वेळा फिल्मफेअर पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं. 1990 अग्निपथसाठी सहाय्यक अभिनेता आणि जल्लाद या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ खलनायकाच्या भूमिकेसाठी त्यांना सन्मानित देखील करण्यात आलं आहे.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार मिथुनदा. मिथुनदा आपल्या वैयक्तिक जीवनातही वादळी राहिले. चित्रपट उद्योगात येण्यापूर्वी ते नक्सल चळवळीशी संबंधित असल्याचेही बोललं जातं. त्यांनी मार्शल आर्ट मध्ये प्रशिक्षण घेतलं होतं. त्यांनी अभिनेत्री योगिता बाली यांच्याशी विवाह केला. त्यांना 4 मुलंही आहेत. 1986 ते 1987 दरम्यान अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबत विवाह केल्याच्या सुद्धा चर्चा केल्या जातात.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आजचे आपले बिग स्टार मिथुनदा. मिथुनदा 1990 दशकात उटीला स्थलांतरित झाले. त्या ठिकाणी त्यांनी आपला हॉटेल व्यवसाय स्थापित केला. त्यानंतर त्यांनी अनेक कमी बजेट चित्रपट केले. यानंतर 2005 त्यांनी एलान या चित्रपटाच्या माध्यमातून मुख्य धारेत पुन्हा प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी चिंगारी, चांदनी चौक टू चायना, जोर लगा की हैया आणि आत्ताच अलीकडे प्रदर्शित झालेला काश्मीर फाइल्स मधून आपली उपस्थिती दाखवून दिली. याचबरोबर अनेक टीव्ही सिरियल्स मधून त्यांनी लोकप्रिय जज म्हणून देखील भूमिका पार पाडली.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आजचे आपले बिग स्टार मिथुनदा. मिथुनदा यांचं वलय, त्यांचा अभिनय आणि त्यांचं चतुरस्त्र व्यक्तिमत्व हे खरंच वलयंकित आहे. मिथुन चक्रवर्ती आणि त्यांचं फिल्मी करिअर हे प्रेरित करणार आहे, त्यांचा हा प्रवास थक्क करणार आहे. एकूणच असा कलाकार जो सर्वच बाबतीत एक आदर्श उदाहरण आहे. मिथुनदा आणि त्यांचे चित्रपट दर्शकांना असाच आनंद देत राहतील यात काही शंकाच नाही. त्यामुळं सदा सर्वदा मिथुनदा आहेत आपल्या फिल्म इंडस्ट्रीचे बिग स्टार.

आजची आपली बिग स्टार होते मिथुन दा. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे सांगण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. तर मी आर्य प्रगती आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात पुढच्या बिग स्टार सोबत. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य।

स्टोर वरून टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे. हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है. साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है. हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है नौवा राष्ट्रीय पोषण माह.
2: देश के हर गरीब, हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है.
1: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी.
3: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आता त्यांनी अशा पद्धतीचं एक यश कमवलेलं असतं की त्यांचं हे यश हे आपल्यासाठी प्रेरणादायक असतं. याच पद्धतीनं आज आपण जाणून घेणार आहोत प्रवास. त्यासाठी आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे सोमेश तानाजी गाटे आणि वसीक तौफिक पीरजादे याला. हे दोघं जण जे आहेत ते 2018 BE सिव्हिल या ब्रँचमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून ते पासआउट झालेले आहेत. आणि सध्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सोमेश तानाजी गाठे यास ऑगस्ट 2024 इरिगेशन डिपार्टमेंट धाराशिव इथे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आणि वसीक पीरजादे यांना साधारणतः डिसेंबरमध्ये इरिगेशन डिपार्टमेंट धाराशिव याच ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावर ते रुजू झालेले आहेत. हे पद त्यांना मिळालेलं आहे आणि गव्हर्नमेंटचं पद आहे आणि या अर्थानं जर पाहिलं गेलं तर प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळावी असं एक प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. त्या पद्धतीनं त्यांना हे गव्हर्नमेंटचा जॉब भेटलेला आहे, परमनंट जॉब भेटलेला आहे आणि याच यशाविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तेव्हा सोमेश आणि वसीक तुमच्या दोघांचं पण मी स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये.
4: थँक्यू सर.
5: धन्यवाद सर.
3: तर सर्वप्रथम तर वसीक तुझ्याकडे, कारण तुझ्या अगोदर सोमेश जो आहे तुझा मित्र तो ऑगस्टमध्ये लागलेला आहे, तर तुमच्या दोघांचंही रेडिओ तेरणा असेल, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट असेल, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं अभिनंदन तुमच्या दोघांचं पण की तुम्ही म्हणजे इतक्या कमी वेळामध्ये, कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं की सरकारी नोकरी भेटली पाहिजे. तर आत्ता पहिल्यांदा तर तू आता रिसेंटली आहेस म्हणून तुला पहिल्यांदा हा प्रश्न विचारा आवडतो वसीक, की तुला ज्यावेळेस हे कळालं की तुझं सिलेक्शन झालेलं आहे ॲज अ सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदी, ते पण गव्हर्नमेंट जॉब लावून, तर ते पहिली फिलिंग कशी होती त्याचा?
4: पहिली फिलिंग तर खूप आनंदी होती, कारण एवढे वर्ष जी कष्ट केले होते, 3-4 वर्ष जे आमचे कष्ट चालू होते, त्या कष्टाचं फळ भेटलं कुठेतरी, हे जी खूप मोठा आनंद होता आम्हाला आणि आमच्यापेक्षा जास्त आनंद आमच्या घरच्यांना होता. हे माझ्यासाठी खूप आनंददायी क्षण होतं, म्हणजे माझ्या आयुष्याचा सगळ्यात आनंदी दिवस पण असं मी म्हणू शकतो.
3: अच्छा वसीक, मग तुला हे कधी कळालं होतं की म्हणजे कुठला तो दिवस होता की ज्या दिवशी तुला कळालं की हे असं असं तुला जॉबचं अपॉर्च्युनिटी आहे, म्हणून ते कशा माध्यमातून मिळालं, म्हणजे फोनद्वारे, लेटरद्वारे, कसं मिळालं?
4: सर, 4 डिसेंबर रोजी मला डिपार्टमेंटचा पर्सनल मेल आला, त्या मेलवर निकाल होता, त्या निकालाद्वारे मला कळालं की असं असं माझं सिलेक्शन झालेलं आहे म्हणून.
3: तर सोमेश तुझं काय फिलिंग होतं, कारण ऑलरेडी म्हणजे अजून एक सांगावं असं वाटतं की सोमेश आणि वसीक हे दोघं जण जे मित्र आहेत ते एकाच डिपार्टमेंटमध्ये जरी आता लागलेले असले तर त्यांची मैत्रीसुद्धा ही 11वी-12वीपासून सोबतच आहेत, म्हणजे ते 11वी-12वीला भोसले हायस्कूलला होते, त्यानंतर इंजिनिअरिंगला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाला सोबतच होते आणि 2-3 महिन्याच्या अंतरानं का असं आपण एकाच डिपार्टमेंटमध्ये एकाच पदावर हे दोघंजण मित्र जे आहेत ते आता रुजू झालेले, त्यामुळे निश्चितच ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची पण गोष्ट आहे. सोमेश, तुझं पहिलं फिलिंग काय होतं सांग, ज्यावेळेस ऑगस्टमध्ये तुला हा जॉबची ऑफर भेटली त्यावेळेस?
5: सर्वप्रथम सर धन्यवाद आम्ही आम्हाला बोलायची इथे संधी दिल्याबद्दल. सर मला मी थोडक्यात समरी सांगू इच्छितो. मागच्या वर्षी म्हणजे डिसेंबर 2023 आमची एक इरिगेशन डिपार्टमेंटची एक्झाम झाली होती सर्व सेवा. मग त्यानंतर मार्चमध्ये जवळपास मेरिट लिस्ट आली आणि 30 जूनच्या आसपास लोकसभेच्या निकालानंतर आमचे फायनल मेरिट लिस्ट लागली आणि त्यावेळेस कळलं की आपलं सिलेक्शन झालं होतं. ज्यावेळेस 30 ऑगस्ट दोघांचं म्हणजे माझं झालं होतं आणि वेटिंगला आहे म्हणून असं कळलं होतं बसिकचं. आणि 30 ऑगस्टला जवळपास माझी जॉईनिंग डेट होती. 30 ऑगस्टला मी आपल्या इथे जॉईन झालो. आणि सर म्हणजे 30 ऑगस्ट हा दिवस म्हणजे न विसरण्यासारखंच आहे माझ्यासाठी किंवा माझ्या फॅमिलीसाठी. जेव्हा असं कळलं तेव्हा म्हणजे कसं आहे म्हणजे आम्ही 3-4 वर्षापासून जे मेहनत घेत होतो त्यात कोविड आला. कोविडमध्ये 2 वर्ष आम्ही अभ्यास केला पण जवळपास म्हणावे तसे पेपर होत नव्हते किंवा पेपर आधी इलेक्शनच्या आधी जेव्हा ॲड निघाली त्यावेळेस मग आम्ही अभ्यास चालूच होता कंटिन्यू. पण असं कधी ना कधी वाटत होतं की बाबा मनातून की सिलेक्शन होणारच आहे. मग आम्ही 4-5 वर्ष हे आयुष्यात म्हणजे खर्च केली आयुष्याचा महत्वाचा म्हणजे तरुणपणाचा हे होता वेळ. पण एकदा सिलेक्शन झालं त्यामुळे आता मग आम्हाला थोडं सध्या चांगली स्ट्रॉंग फिलिंग आली घरच्यांना पण आम्हाला पण केव्हा. मग आता त्यामुळे सध्या अजून पुढचं प्रिपरेशन चालूच आहे.
3: बरं, 2014 ज्यावेळेस तुम्ही इथं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाला ऍडमिशन घेतलं होतं त्यावेळेस तुमचा असा काही म्हणजे विषय होता का की पुढे जाऊन असं काही आपल्याला करायचं आहे किंवा असं जॉब भेटायचं आहे? काय विषय होता 4 वर्षाचं तुमचं इथं अकॅडमिक्स असताना काय विषय होता?
5: 11वी 12वीपासून सर मी आणि बसिक आम्ही दोघं म्हणजे ओळख झाली 11वीला. आमी 2 वर्ष झाले मैत्रीण चांगली झाली. मग ज्यावेळेस इंजिनिअरिंग घ्यायचा विषय झाला होता त्यावेळेस आता आमचे मामा पण दोन इथंच होते. एक प्राध्यापक येशुडी म्हणून होते तेरणे इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटला आणि एक मामा अकाउंटंट म्हणून इथेच आहे सध्या. मग पण त्यांचा गायडन्स खूप म्हणजे महत्वाचं होतं त्यावेळेस की ते म्हणले होते पुण्यात किंवा कुठं पण प्रायव्हेट घेण्यापेक्षा जर इथं लागला नंबर तरी काय हरकत नाही, तू तुझ्या अभ्यासावरून तू पुढे यश प्राप्त करू शकतो. जे की आता माझे पण मित्र पुण्याचे आहेत किंवा काय काही का जण सिलेक्शन झालेलं आहे. मग मी इथं पण राहून सिलेक्शन केलंच आहे असं काय नाही की बाबा पुण्यात राहून प्रायव्हेटमध्ये सिलेक्शन झालं नाही. मग त्यावेळेस काय झालं असं नाही की सिव्हिलमधून मला ब्रांच घ्यायची होती की तेरणामधून कॉलेज करायचं असं हे कन्फर्म केलं होतं मी त्यावेळेस. पण मेकॅनिकल आणि सिव्हिल हे दोन असे ब्रांचेस टाकले होते त्यावेळेस. मग सिलेक्शन होताना माझं म्हणजे त्यावेळेस बीई सिव्हिल सिव्हिलला माझा नंबर लागला आणि तो पण टीएब्ल्यूसून लागला होता. त्यावेळेस आम्हाला 6-7 हजार फीस होती अकॅडमिक फीस म्हणजे ट्युशन फी आम्हाला माफ होती त्यावेळेस. आमचे पर्सेंटेज 12वीला चांगले असल्यामुळे दोघांचे पण आम्ही दोघं पण सिव्हिल असताना टीएब्ल्यूसून नंबर लागला आमचा दोघांचा पण सिव्हिल आपल्या इथे.
3: सोमेशनं सांगितलं की तुम्ही 2014 इथं ऍडमिशन घेतल्यानंतर 4 वर्षाचा कसा विषय राहिला, कारण कुठेतरी पुण्या मुंबईला जाणं अधिक खर्चात पडणं त्याच्याऐवजी इथल्या 4 वर्षामध्ये तुम्हाला जे आवश्यक होतं ते सगळं ज्ञान इथं मिळालं तुम्हाला?
4: हा भेटत होतं सर, काय प्रॉब्लेम नव्हते. आपले इथला स्टाफ आहे ते खूप कॉपरेटिव्ह आहेत सर, म्हणजे पर्सनली लक्ष देत होते. असं मला तर असं पर्सनली वाटतं सर, जे मोठे कॉलेज आहेत तेवढे मोठे स्टुडंट असतात तेवढं म्हणजे स्टुडंटचं आणि टीचर्सचं तेवढं कनेक्शन असतं. जेवढं इथल्या लोकलचे म्हणजे टीचर्सचं स्टुडंटचं कनेक्शन आहे, जसं की आमचे HOD सर आहेत पवार सर, ते आम्ही आज पास आउट होऊन 4-5 वर्ष झाले तरी ते नेहमी आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, नेहमी गाईडन्स करत असतात. इकडं जा विद्यार्थ्यां इकडे हे बघा ते बघा, तर एक अजून पर्यंत सरचा कॉलेजचा एक आमचा चांगला बॉन्ड आहे. सिलेक्शन होण्याच्या आधीपर्यंत होता आता पण आहे चांगला बॉन्ड.
3: बरं, तर तुमचा जो हा चांगला बॉन्ड सरांसोबत किंवा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयासोबत हा म्हणतात तसाच बॉन्ड तुमचा साधारणतः 11वीपासूनचा आहे. म्हणजे तुम्ही 2014ला जर समजा इनिंगला ऍडमिशन घेतला असेल तर साधारणतः त्याच्या अगोदर 2012 तुम्ही एकत्र असणार आहे भोसले हायस्कूलला समजा. ती कशी जर्नी होती ती सांगा.
4: हां, ती जर्नी पण खूप चांगली होती सर. त्या 11वीला आम्ही हा वेगळ्या शाळेत होता 10वीपर्यंत. मी 10वीपर्यंत भोसलेलाच होतो, पण 11वीला मी तिथंच कंटिन्यू केला. हा पहिल्यापासून ब्राईट स्टुडंट होता सर, चांगला
3: सोमेश.
4: हा सोमेश ब्राईट स्टुडंट होता, 10वीला पण चांगले पर्सेंटेज होते त्याला, 95% होते त्याला 10वीला. आणि मी एक ऍव्हरेज स्टुडंट होतो, पण सोमेशचा नेचर वगैरे चांगला होता. सोमेश आणि आम्ही ट्युशनमध्ये कॉलेजमध्ये सोबत बसायचो करायचो, आणि सोमेशचा एक नेहमीच मला गायडन्स वगैरे असायचा की असं करू आपण तसं करू. पुन्हा नशिबानं असं झालं की आम्ही दोघांनी पण सोबतच एकच ब्रँच आणि एकच कॉलेजला ऍडमिशन घेऊन टाकलं. हे आमचं नशीबच दोघांचं बी.
3: अच्छा, म्हणजे ही दोस्ती चलती रही.
4: हा चलती रही.
3: अच्छा अच्छा, मग ज्यावेळेस आता तुमच्या दोघांची तर मैत्री 11वीपासून ते थेट आता इंजिनिअरिंग पर्यंतचा विषय होता. तुम्ही क्लासेसला पण हैदराबाद आणि गेटच्या क्लासेसला गेला, त्याही विषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण तुम्ही दोघं जण गेलात, पण ज्यावेळेस सोमेशला पहिली ऑर्डरचं म्हणजे ऑगस्टचं आला विषय आणि त्यानं रुजू झाला, त्याला ऑर्डर मिळाली किंवा तुम्ही जॉईन व्हा म्हणून, त्यावेळेस थोडंसं मनात दागदुख वाटलं की यार आपल्यापेक्षा पुढे गेला मित्र.
4: नाही सर,
3: म्हणजे असं म्हणतात ना की मित्र जर यशस्वी झाला तर जास्त दुःख होतं,
4: तसं नाही सर, मला तसं वाटण्याचं कारणच नाही, कारण सोमेश कसा पहिल्यापासून ब्राईट स्टुडंट होता आणि नेहमी तो डिग्रीमध्ये पण असताना सर त्याचा एक स्कोर नेहमी चांगला असायचा, म्हणजे तो क्लासच्या पहिल्या दोन ती एक तीन पहिल्या तीन स्टुडंटमध्ये सोमेश नेहमी असायचा, म्हणजे सोमेश म्हणजे आमच्या क्लास सगळ्यात ब्राईट स्टुडंट मध्ये एक होता, तर आम्हाला नेहमी त्याच्याकडून इन्स्पिरेशन भेटायचं आणि जर ती निकाल जे आला होता तर त्यावेळी त्याचं सिलेक्शन लिस्टमध्ये होतं पण माझं वेटिंगमध्ये आहे मला ह्याची खात्री होती आणि मला मला ह्यानेच खात्री दिली होती की तुझं सिलेक्शन 100% होणार आहे, तू काळजी करू नको. एक ती दोन तीन महिन्याची स्पॅन होता सर, म्हणजे थोडा माझ्या डिफिकल्ट पण होता की आपण वेटिंग मध्ये आपलं सिलेक्शन होतंय का नाही, पण हा सोमेश माझ्या मागे खंबीरपणे उभा होता, तू काळजी करू नको तुझं सिलेक्शन होतंय, तू काळजी करू नको तुझं सिलेक्शन होतंय, म्हणून मला जेवढा विश्वास होता तेवढा हा सोमेशला विश्वास होता की ह्याच होणार आहे सिलेक्शन म्हणून.
3: बरोबर बरोबर. जसं की आता वसिक म्हणत आहे की तुमच्या दोघांची मैत्री, दोघांनी केलेला अभ्यास आणि कुठेतरी कॉन्फिडन्स होता, तर जर त्या पद्धतीनं जर पाहिले तर दोघांचा तुमचा अभ्यास असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील, चार वर्षाचा किंवा 2018 म्हणजे रिसेंटलीच विषय आहे समजा, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सोशल मीडिया असेल किंवा इतर काही गोष्टी असतील समजा, जसं की कॉलेजमधले असतात, कॅम्पसमधले असतात, मित्रांच्या असतात, बऱ्याच गोष्टी असतात, डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या बऱ्याच गोष्टी असतात, मग तुम्हाला असं काय गोष्टी होत्या की ज्या किमान या लेवलपर्यंत घेऊन आल्या की तुम्हाला एक चांगला गव्हर्नमेंटचा जॉब भेटू शकेल?
5: कसं आहे, त्या मागच्या अलीकडच्या 10 वर्षापासून जवळपास सोशल मीडियाचं म्हणजे प्रत्येक तरुणाईवर, एका मुलावर मुलीवर ते अफेक्शन झालेलं आहे. कोणतं पण फेसबुक असेल, सोशल मीडियाचं कोणतं पण टेलिग्राम असेल किंवा व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम नवीन झालेलं, यूट्यूब, म्हणजे जवळपास सोशल मीडियानं प्रत्येक जवळ आता मोबाईल आलेला आहे, त्यामुळे कनेक्टिव्हिटी प्रत्येकांची वाढलेली आहे. प्रत्येकाला वाटतंय की बा म्हणजे हे कसं आहे, तात्पुरतं सुख आहे या सोशल मीडियामध्ये, मग ते प्रत्येकाला वाटतं की असावं जवळ, मग ते दिवस असे असा गोष्टी म्हणजे कसं 1.5 GB प्रत्येकाला, 2 GB असं नेट प्रत्येकाला आधी फ्री होते जवळपास जेवण केलेलं, मग ते प्रत्येकाला दिवस कसे तर काढायचे हे पडले असते आपल्याला पण, असे आम्हाला पण असं होते की बाबा सोशल मीडिया म्हणजे वापरावं वाटत होतं आणि आम्ही पण वापरत होतो, म्हणजे हे नाही की बाबा आम्ही पण म्हणजे अभ्यास करत करत कधी बोर झालं हे झालं तर वापरत होतो. पण एक आहे की आपल्या स्वतःवर आपलं किती कंट्रोल पाहिजे ते आपलं, ह्या वयात जर आपलं समजलं तर मात्र आपल्याला हे करता येईल, नाहीतर ते नाही समजलं तर मग पुढचं भविष्य जवळपास अंधारात असल्यासारखंच होईल.
3: मित्रांनो, आपण जे चर्चा करत आहोत ते सोमेश तानाजी गाठे आणि वसिक तौफिक पिरजादे याच्याशी, ते दोघजणही 2018 बी सिव्हिल ब्रँचमधून पासआउट आहेत आणि सध्या दोघेही इरिगेशन डिपार्टमेंट धाराशिव इथे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावर ते कार्यरत झालेले आहेत आणि या दोघांचा पण खरं तर आपण अभिनंदन करत असताना त्यांचे हे अनुभव जाणून घेत आहोत. तर सोमेश, ज्यावेळेस तुमच्या सोबतचे मित्र होते, दोघंजण तुम्ही मित्र आहात, एकत्र म्हणून अभ्यास करत असाल, 11-12 एकत्र आला असाल, बाकीचे सगळे तुमचे जे क्लासमेट आहेत ते इतर ठिकाणाहून कुठून तर आले असतील समजा, तर ते तुम्हाला कधी असं म्हणत होते की काय हे दोघंजण तुम्ही मित्र एकत्र अभ्यास करत बसताय, इकडे लक्ष देत नाही, तिकडे लक्ष देत नाही? आणि आता ज्यावेळेस तुमचा हा रिझल्ट आला त्यावेळेस तुमचे जे क्लासमेट आहेत त्यांचं काय तुमच्या बाबतीत प्रतिक्रिया येते?
5: आम्ही जेव्हा सुरुवातीपासून अभ्यास चालू केला किंवा आमचे मित्र पण प्रायव्हेटमध्ये सध्या जॉब करत होते त्यावेळेस, म्हणजे 2-3 वर्षापासून जे करत आहेत ते पण म्हणत होते आता 3-4 वर्ष झाले किंवा 5-6 वर्ष झाले पासआउट होऊन आता बास म्हणजे आता प्रयत्न तुम्ही केला, शेवटी नशिबाची साथ जर असली तर मिळेल, गोष्टी मिळाल्या असे आतापर्यंत, मग तेव्हा सोडून द्या तुम्ही आता जे असेल ते किंवा दुसरीकडे ट्राय करा, दुसरीकडून तुम्ही आता हुशार आहेत म्हणल्यावर संधी पण भरपूर मिळतील प्रायव्हेटमध्ये, आमच्याकडे या प्रायव्हेटमध्ये चांगली संधी. पण आमचा शेवटी एक म्हणजे जवळपास आम्ही निश्चय केला होता की केलं तर आपण सिव्हिलमध्ये जागा पण आता भरपूर निघत होत्या, मग आम्ही केलं तर शेवटी गव्हर्नमेंट ट्राय करणार हे आमचा पर्सनल एमच होतो. त्याशिवाय मग आम्ही घरी पण क्लिअर होतो ह्या गोष्टीत, म्हणजे मित्रांना पण सगळ्यांना माहितच होतं ते, असं काय कधी म्हणले नाही किंवा म्हणजे शेवटी मित्रांनी पण आम्हाला सपोर्ट केला, त्यात काय डाऊट नाही, म्हणजे कधी काय म्हणले पण नाहीत. शेवटी आता सिलेक्शन झाल्यापासून तर मग सगळेच मित्र फॅमिली सगळे म्हणजे लाईफ सेटल झाली, सगळे खुश आहेत.
3: तर वसिक, विषय असा आहे की तुमच्या दोघांनी मिळून ठरवलं होतं, दोघांचं एम पण फिक्स होतं की तुम्हाला याच पद्धतीनं पुढे जायचं आहे, म्हणून की तुम्हाला गव्हर्नमेंटचा जॉब आणि त्यासाठी अचीव करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला पूर्ण तयारी करायची आहे. तर या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट म्हणा किंवा आता तुम्ही दोघं जण तर असे मित्र होतात, आता इथून पुढे तुमचं काय विषय असणार आहे की जसं तुमच्या घरच्यांनी म्हटलं की आता ठीक आहे तुम्ही दोघं जण आता सिलेक्शन झालेलं आहे हे झालेलं आहे, मग घरच्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या नेमका, की म्हणजे ॲज अ मैत्री म्हणून विचारतो मी, तुमचा एकट्याचा विषय तुमचं कौतुक केलं हा भाग वेगळा आहे, पण ज्यावेळेस तुमच्या घरच्यांना कळलं की सोमेशचं पण सिलेक्शन झालेलं आहे, सोमेशला पण लक्षात आलं किंवा त्यांच्या घरच्यांना लक्षात आलं की वसिकचं पण झालं, काय होतं घरच्यांचं?
4: सर सोमेश कसा जुना मित्र असल्यामुळं माझे घरच्यांना पूर्ण आमची जेवढी फॅमिली आहे इव्हन माझ्या काकाला पण माहित आहे की सोमेश मित्र आहे. तर ते पण एक हे असायचे की मुलं एवढी मेहनत करतात त्यांचं लक्ष असायचं, कारण आम्ही दोघेही उस्मानामध्ये करत होतो. तर त्यांचं एक ही होतं की बाबा मुलं मेहनत करतात व्हायला पाहिजे. तर त्यावेळी झालं सोमेशचं तर त्यांना बी खूप आनंद झाला की बाबा एक सोबतच मेहनत करत होते, ह्याला भेटलं म्हणजे मला बी भेटल. त्यांना एक अजून एक विश्वास भेटला की बाबा दोघांनी म्हणून सोबतच क्लास केला, सोबतच अभ्यास केला. तर सोमेशला भेटलं म्हणजे ह्याला पण भेटल, ह्याची पण मेहनत आहेत, पण एक आनंद होता ह्याच्या बी घरी माझ्या बी घरी.
3: अच्छा, मला 2014 ज्यावेळेस तुमचं इथं ऍडमिशन झालं, तुम्ही सिव्हिलला ऍडमिशन घेतलं, खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर कम्प्युटर इंजिनिअरिंग असेल, आय टी असेल, अशा सेक्टरमध्ये खरं तर खूप म्हणजे लोकांचा जास्त धाव तिकडेच असते. लोकांना वाटतं की आपण त्याच्यामध्ये जाऊन खूप चांगल्या पद्धतीचं पोटेन्शियल आहे किंवा जास्त आर्थिक पॅकेजचे आपण जॉब मिळवू शकतो. तर मग असं कधी वाटलं नाही का की अरे आपण सिव्हिल घेतलं म्हणून चुकलो असं कधी?
4: सर मला सिव्हिल घ्यायला एक माझी फॅमिलीची पार्श्वभूमी होती. माझे वडील पण सिव्हिल इंजिनियर्स होते, ते बी इरिगेशन डिपार्टमेंटलाच होते, पण दुर्दैवाने 2014 त्यांचं निधन झालं. तर मला एक थोडंसं मनातनं बी इच्छा होती की माझ्या वडिलासारखं मला काहीतरी करायचं आहे, आणि नशिबानं मला त्याच डिपार्टमेंटमध्ये मला भेटलं. तर त्याचा तर मला आणि माझ्या घरच्यांना खूप आनंद आहे.
3: आणि मग त्याच्यामुळे सिव्हिल घेतलं असं काय म्हणजे मनामध्ये असा काही विषय नव्हता?
4: नाही, माझं पहिलेपासून डिसाइड होतं इंजिनिअरिंग केली तर सिव्हिल मध्येच करणार म्हणून.
3: बरं, आता ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुम्ही जे आता याच्या अगोदरचे 2018 नंतर 2024 पर्यंत म्हणजे हा जो 6 वर्षाचा कालावधी होता, तो 6 वर्षाचा कालावधी नेमका कसा होता ते सांगा. म्हणजे तुम्ही काय काय केलं या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये दोघांनी पण सांगा.
4: सर 2018 आम्ही जूनमध्ये आमचे प्रोजेक्ट चोरल पूर्ण एक्झाम वगैरे झाले. मग आम्ही एक्झाम झाल्या झाल्या 8 दिवसांनी लगेच हैदराबादला गेलो. सर हैदराबादला एस अकॅडमी म्हणून एक फेमस अकॅडमी आहे गेटची, मग तिथं आम्ही गेटचा क्लास लावला. मग आम्ही जवळजवळ तिथं एक 6 महिने होतो, म्हणजे 2018 डिसेंबर जानेवारीपर्यंत आम्ही तिथंच होतो. मग तिथून आलो, मग इथं प्रिपरेशन केली गेटच्या एक्झामची. मग फेब्रुवारीमध्ये गेट दिली आम्ही दोघांनी पण सोबतच दिली. मग गेट दिली आणि पुन्हा नंतर एक एमपीएससीची ऍड आली मार्चमध्ये.
3: अच्छा, हे गेटची एक्झाम दिल्यानंतर काय होत असतं?
4: सर गेट एक्झाम क्लिअर केलं तर एमटेकचा आयआयटी एनआयटी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट भेटतात. पण आमचा मेन एम दोघांचा होता की गव्हर्नमेंट जॉबच, एमटेकचा मेन एम नव्हता आमचा.
3: ठीक आहे.
4: मग नंतर एक मार्चला एक एमपीएससीची ऍड आली. मग ऍड आल्यावर आम्ही एमपीएससीला प्री मेन्स इंटरव्ह्यू हे 3 स्टेप असतात, तर प्रीच्या क्लाससाठी आम्ही पुण्याला गेलो. मग आम्ही दोघं मिळूनच गेलो. मग तिथं आम्ही एक 3-4 महिने क्लास केला. मग जून मध्ये आमची एक्झाम होती.
3: कुठल्या जून मध्ये?
4: 19 जून मध्ये एक्झाम होती. आणि जूनला एक्झाम झाली आणि सुदैवानं आम्ही दोघं बी प्री क्वालिफाय झालो.
3: म्हणजे आता ही एमपीएससीची एक्झाम होते ते इरिगेशन डिपार्टमेंटच्या?
4: नाही,
3: ते वेगळे, ते जनरल होती.
4: नाही, एमपीएससी टेक्निकल एमपीएससी असते.
3: टेक्निकल एमपीएससी
4: जी की त्याला फक्त बी सिव्हिल स्टुडंट क्वालिफाय असतात, जी की पीडब्ल्यूडी इरिगेशन एमजीपी यांच्या डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट इंजिनियर याची पोस्ट भेटते. मग आम्ही प्री दोघही क्वालिफाय झालो सोबतच. मग आम्ही मेन्सची तयारी चालू केली. मग मेन्सला बी स्टडी आम्ही एकाच स्टडी रूम मध्ये करत होतो सोमेश आणि मी. पण आमची दोघांची बी मेन्स दुर्दैवाने क्लिअर झाली नाही. मग मेन्स हीच ती डिसेंबर मध्ये झाली आमची मेन्स वर. मग अजून एक ही आहे ना, म्हणलं चला एक ट्राय मध्ये काय होत नसते, मग काय सेकंड ट्राय करू. पण मग 2020 स्टार्ट झालं, मग काय कोविडच आला. मग 2020-21-22 असाच गेला. पण त्या 3 वर्षात आम्ही दोघांनी पण सातत्याने अभ्यास आमचा चालू होता. आम्हाला भरपूर डिस्ट्रॅक्शन येत होते, म्हणजे सगळेजण म्हणत होते आता काय खूप अवघड आहे, गव्हर्नमेंट जॉब आता भेटणार नाही. पण आमचं सातत्य दोघांचं बी चालूच होत.
3: अच्छा सोमेश, जसं की तुमचं जे आता एमपीएससीचं म्हटलं ते मेन्सची तुमची गेली, पण नंतर स्वतः तयारी करत होतात, मग या ज्या धाराशिवच्या इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट असं जे तुमचा जॉब भेटला, तर त्याची तयारी आणि त्याची एक्झाम कशी होती ते सांग.
5: सर डब्ल्यूडीमध्ये कसं आहे किंवा पीडब्ल्यूडीमध्ये आमच्या टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये जवळपास एमपीएससी हे क्लास 1 क्लास 2 मध्ये हे घेतात, आणि खालच्या क्लास 2 नॉन ग्रॅज्युएट पासून खाली सगळ्या एक्झाम सरसवेने होतात. एमपीएससीच्या 3 टप्पे असतात, प्री मेन्स इंटरव्ह्यू. मग जवळपास कोणती पण एक्झाम कोणत्याही वर्षी क्लिअर करायची म्हणली त्याला प्री मेन्स इंटरव्ह्यू ह्या टप्प्यातून क्वालिफाय होऊन ह्या गोष्टीसाठी 1-2 वर्ष कमीत कमी टाइम लागतो. मग जॉईनिंगपर्यंत जवळपास 2-2.5 वर्ष पण जातात. पण ही आपल्या इरिगेशनच्या पीडब्ल्यूच्या ह्या वर्षी मागच्या वर्षीपासून सरळ सेवा भरपूर आल्या. मग सरळ सेवामध्ये एकच टप्पा असतो, जो म्हणजे एक एक्झाम देऊन डायरेक्ट सिलेक्शन. मग ही जलसंपदाची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी मागच्या जुलै ऑगस्टमध्ये ॲड आली होती 2023
3: अच्छा.
5: मग आम्ही त्यावेळेस फॉर्म भरले आणि डिसेंबरमध्ये त्यांचे एक्झाम घ्यायची प्रस्तावित होती. मग आमचा अभ्यास तर कंटिन्यूअस होता. 29, 30 आणि 30 डिसेंबर या दिवशी 2023 आमची एक्झाम झाली आणि जवळपास 3 मार्चला मला वाटते आमचं फर्स्ट मेरिट लिस्ट लागली. ह्यातपर्यंत फर्स्ट मेरिट ऑब्जेक्शन लिस्ट असली, फर्स्ट मेरिट लिस्ट, सेकंड मेरिट लिस्ट, प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट आणि फायनल सिलेक्शन लिस्ट असे टप्पे असतात. मग या मार्चपासून अशा गोष्टी होत गेल्या. शेवटी 30 जूनच्या आसपास फायनल सिलेक्शन आली आणि नंतर 30 ऑगस्टला जॉईनिंग मिळाली.
3: मग आता सोमेश, हे इथपर्यंत झालं, आता इथून पुढे काय ऑपॉर्च्युनिटी असू शकतात? म्हणजे तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आहात, तर मग ते जसं याच्यामधले पुढचे पदोन्नती असणारच आहे, चीफ इंजिनियर असं काय काय असतं नेमकं आणि काय असू शकतं?
5: स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ही गट क मध्ये सरळसेवेने नामनिर्देशपदे केलेली पोस्ट आहे. त्याच्या पुढे 5 वर्षापासून 7 वर्षापर्यंत एज अ कनिष्ठ अभियंता म्हणून क्लास 2 नॉन गेस्टेड मध्ये पदोन्नती होती. त्यानंतर तिचं प्रमोशन शाखा अभियंतामध्ये होतं पुढच्या 5 वर्षांमध्ये. त्यानंतर पुढच्या 7 वर्षांमध्ये आपलं डिप्युटी इंजिनियर म्हणून प्रमोशन होतं, म्हणजे सहाय्यक अभियंता श्रेणी 1 म्हणजे क्लास 1 पोस्टवर. त्यानंतर पुढे 7 वर्षात एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून प्रमोशन होतं. कार्यकारी अभियंता म्हणजे पूर्ण विभागाचं एक मुख्य हे कार्यकारी अभियंता पोस्ट असते. मग असे पदोन्नती
3: ह्याच्यामध्ये परीक्षा देता येत नाही डिपार्टमेंट
5: म्हणजे प्रोबेशन पिरियड सध्या आता 2 वर्ष असतो याचा, त्यामध्ये प्रोफेशनल एक्झाम पण दर 2-3 वर्षांनी घेत असत. एक्झाम देतात तिथे आम्हाला, एक्झाम देऊन आम्हाला पदोन्नती मिळत असते. मग सध्या आपण असंच आमचं सध्या आम्ही या पोस्टवर आहेत, पण आता याच जलसंपदाची पुढे अजून एक जाहिरात प्रस्तावित आहे कनिष्ठ अभियंता पदाची क्लास 2 नॉन गेस्टेडची जवळपास 800-900 जागेची. मग त्याचा सध्या आमचा अभ्यास कंटिन्यू सुरू आहे त्यासाठी. ते झालं की मग आयुष्याचे आमचे 7 वर्ष वाचतील आता जर ह्यात सिलेक्शन झालं तर.
3: बरोबर आहे ना. तर आता वसिक आणि सोमेश तुम्हाला दोघांना पण हा प्रश्न आहे की खरं तर आतापर्यंत तुमची ही सगळी जर्नी पाहिली, तर तुम्ही असं काय सांगू शकता की मैत्रीच्या दृष्टिकोनातून, पण दोन्ही गोष्टींना पाहिजे की मैत्रीच्या दृष्टिकोनातून सुद्धा मैत्री कशी असायला पाहिजे आजच्या सगळ्या परसेप्शननुसार, आजच्या दृष्टिकोनातून, आणि त्या मैत्रीचा आपण चांगलं पॉझिटिव्ह मार्गानं कशा पद्धतीनं आपण, म्हणजे जसं तुम्ही दोघांनी अभ्यास केला हे, तर ते कसं करू शकतो? म्हणजे येणाऱ्या सर्व स्टुडंटना लक्षात येईल की मैत्री अशा पद्धतीनं होऊ शकते की एकमेकांच्या सहकार्यानं आपण इच्छित ध्येय जे आहे ते मिळवू शकतो. ते आणि तुम्हाला असे काय गोष्टी होते की ज्या मोटिवेट करत राहिल्या, म्हणजे सगळं एवढं सोपं सोपं झालं का अपन डाऊन येत राहिले काय राहिलं नेमकं, असं ते एक सांगा दोघं.
5: सर पहिले प्रश्नाचं प्रथम उत्तर देतो. प्रत्येकाच्या आयुष्यात कोण ना कोण एक जवळचा एक मित्र असतो किंवा मैत्री आपली कंटिन्यू होत असते, राहत असते, म्हणजे शेवटपर्यंत की एक फॅमिली पण असते पण एक सपोर्टिव्ह एक जवळपास मित्र जो असतो तो म्हणजे कसा असावा किंवा काय असावा, म्हणजे एक जवळचं उदाहरण म्हणलं तर आता वसिकच आहे माझ्यासाठी. तर आम्ही 11-12 सोबत आहेत, आम्हाला मान्य कॉलेजमध्ये पण सोबत होतो, पण आम्हाला त्यावेळेस कधीच वाटलं नव्हतं की आम्ही एका डिपार्टमेंटमध्ये जवळच धाराशिवमध्येच लागू असं, म्हणजे आम्हाला दोघाला पण कधीच वाटलं नव्हतं किंवा आमच्या घरच्यांना वाटलं नव्हतं. पण एक आमची मैत्रिणी अशी होती, मैत्री जी आमची अशी होती की जवळपास आम्ही हैदराबादला सोबत होतो क्लासला गेटच्या, नंतर पुण्यात सोबत होतो, कोविड आला तो तेव्हा आम्ही स्टडी रूममध्ये सोबतच होतो अभ्यास करत असं. म्हणजे आमची 11-12 जी कंटिन्यू मैत्री आहे ती आता जवळपास गव्हर्नमेंट एक्झाम पासून ते क्लिअर होण्यापर्यंत, आता गव्हर्नमेंट जॉब मिळण्यापर्यंत जी सोबत आहे ते आता कंटिन्यू पुढे राहील.
3: अच्छा, फॅमिलीमध्ये कोण असतात, काय काय करतात घरचे? आता त्यांचे तर वडील होते पण ते इंजिनियर होते असं सांगितलं.
5: माझे सर वडील BSNL मध्ये टेक्निशियन म्हणून होते जॉबला, ते मागच्या 2021 साली रिटायर झालेले आहेत. आई गृहिणीच आहे आणि माझी छोटी बहीण आपल्या तेरणार इंजिनिअरिंग कॉलेजला होती, सिव्हिलच, तिचं पण सिव्हिलच होतं, म्हणजे माझ्यामुळे पण तिला जवळपास सिव्हिल घरचे घे म्हणले ते. मग तिला सध्या तिनं कनिष्ठ अभियंता म्हणून तुळजापूरला आपल्या इथं गव्हर्नमेंटमध्ये लागले, तिचं पण सिलेक्शन झाले, त्यात येऊन गेली पाठीमागे, मी आता आलेलं याच्यासोबत, मी पण येणार होतो कॉलेजला, थोडा उशीर झाला मला, ती येऊन गेली कॉलेजला, तिनं तिचं पण कनिष्ठ अभियंतामध्ये बांधकाममध्ये सिलेक्शन झालं तुळजापूर.
3: अरे वा, अरे वा. ते अस्मिता मेंढे,
5: अस्मिता मेंढे आणि ते दोघी सोबत असतात ते.
3: अच्छा हा,
5: ती सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आहे अस्मिता मेंढे आमच्यासोबत, आणि माझी बहीण तिचे वरच्या पोस्टला कनिष्ठ अभियंता म्हणून.
3: अच्छा अच्छा अच्छा, त्यांचा इंटरव्ह्यू करायचा राहिला मग. तर वसिक, मला पण तुला हाच प्रश्न विचारायचे की आयुष्यामध्ये असे किती चढ उतार आले आणि काय गोष्टी अशा होत्या की ज्या तुम्हाला मोटिवेट करत राहिल्या?
4: सर कसं आहे, कॉलेज लाईफ संपुस्तर म्हणजे इंजिनिअरिंग होस्तर तेवढं काय वाटत नाही आपल्याला, म्हणजे एक रिलॅक्स चालू असतंय, म्हणजे डिग्रीला आलो तर काय सेमिस्टर आहे, एक्झाम द्या, पास व्हा, पुढे जावा, पास व्हा. खरा प्रश्न आहे तो डिग्री झाल्यावर करायचं का, पण डिग्रीमध्येच आमचं मॅक्झिमम फायनल होतं की आपल्याला गव्हर्नमेंट जॉबची प्रिपरेशन करायची आहे म्हणून, तर त्या हिशोबानेच आम्ही हैदराबादला क्लास वगैरे लावला. मग तिथून आमचा काय म्हणून खडतर प्रवास खरा चालू झाला. हैदराबाद मध्ये जाऊन दुसऱ्या स्टेट मध्ये जाऊन हे राहणं,
3: जॉब संपल्या आपला डिग्री संपल्यानंतर सुद्धा 6 वर्ष घरच्यांवर अवलंबून राहणं,
4: हो ते खूप आम्हाला आतून आमच्या घरच्यांनी कधी प्रेशर टाकलं नाही पण ते आतून आम्हाला खूप टोचत होत. कारण आमच्या सोबतचे दुसरे मुलं वगैरे जॉब करत होते, ते इंडिपेंडंट होते, त्यामुळे आम्हाला ती टोचत होतं की अरे यार आपण अजून पण पॅरेंट्सवर डिपेंड आहोत. पॅरेंट्सचा असा काय आम्हाला कधी हे नव्हता की प्रेशर कधी दिलं नाही, पण आम्हाला मनात थोडं टोचत होतं की आपण आपल्याला जॉब नाही म्हणून. ती तिथून खरी आमची हैदराबाद पासून खरी आमची जर्नी चालू झाली. तिथं म्हणजे इव्हन आम्हाला जेवणापासून प्रॉब्लेम यायचे, दुसरं स्टेट खायला तिथं राईस चपाती भेटायची नाही, तिथं खूप आम्ही प्रॉब्लेम फेस केले. आम्ही आपले 13 जवळपास 6 जण होतो, रूममेटच होतो आम्ही, सोबतच बीला सोबतच होतो, तर आम्ही 6 जण मिळून गेलो होतो तिथं क्लास करायला.
3: मग अशा अप अँड डाऊन्स मध्ये मोटिवेट काय करायचं नेमकं, म्हणजे कुठली अशी गोष्ट तुम्हाला असं प्रेरणा द्यायची की नाही आपल्याला पुढे जायलाच पाहिजे म्हणून?
4: माझ्यासाठी माझी आई खूप प्रेरणा द्यायची मला. माझी म्हणजे मला आपण खूपदा त्रास वाटायचं की यात बस करायचं आता सोडून देऊ, कारण आपल्याला प्रायव्हेट जॉब पण भेटू शकतो काय, पण माझी आई नेहमी मला मोटिवेट करायची. माझी आई म्हणायची तू करू शकतोस, तर माझ्या आईचा खूप मोठा रोल आहे ह्याच्यात.
3: बर बर. आणि म्हणजे आता मी सोमेशला पण हा प्रश्न विचारणार, कधी असं चित्रपट पाहणं गाणे ऐकणं असा विषय?
4: हा व्हायचं ना सर, डिग्री मध्ये तर भरपूर व्हायचं. डिग्री मध्ये तर आम्ही कसं सोबतच असायचो आणि आमचं घर बी खूप लांब नाही, सोबतच येणं जाणं, मुव्हीजला जाणं, गप्पा टप्पा करणे.
3: जर समजा कधी तुमच्या दोघांना पण डिप्रेशन वाटलं असतं तर दोघ जण मिळून एखादं कुठलं गाणं ऐकायचं का?
4: गाणं तर नाही सर, पण आम्ही कसं होतं आमचं खरा डिप्रेशनचा पिरियड होता सर कोविडचा, तर त्यावेळी आम्ही एकमेकाला भेटू शकत नव्हतो कोविडमुळं, तर आम्ही सर फोनवर अर्धा पाऊण तास डिस्कस करत बसायचं, फक्त फोनवर आमचं डिस्कशन चालायचं. आता पुढे कसं काय कोणती ऍड येणार आहे का,
3: गेली ती मैत्रिणीकडे,
4: त्या बाबतीत तर नाही, पण आमच्या फ्युचर बाबतीत तरी आमचं खूप हे होतं की बाबा आता पुढची ऍड कोणती येणार आहे, आपली स्ट्रॅटेजी काय असावी
3: यासाठी. त्याचं असं डिस्ट्रक्शन होतं कधी आपल्याला कोण एक चांगली मैत्रीण नाहीये असं नाहीये त्याचं?
4: नाही सर तसं तर नव्हतं.
3: सोमेशचं पण होतं का?
4: नाही ना सोमेश
3: का असं दोघा मैत्र मित्रांनी म्हणून ठरवलं असं?
5: नाही सर, कसं आहे डिस्ट्रॅक्शनच्या गोष्टी म्हणा, कसं आहे स्पर्धा परीक्षा जर एकदा करायचा निर्णय घेतला तर स्पर्धा परीक्षा हा म्हणजे हा अशी गोष्ट आहे की एकतर माणसाला टॉपला पोहोचू शकते नाहीतर बुडवू पण शकते. आपल्या त्या पिरियडमध्ये आपण ते कसं गोष्टी मॅनेज करू शकतो या गोष्टीवर मॅनेज, मग आपण आता सोशल मीडिया असा कोणत्या पण गोष्टी डिस्ट्रॅक्शन महत्त्वाचे असतात, मूवीज म्हणा बघायला त्यांनी, पण त्या गोष्टी आम्ही म्हणजे अभ्यासामुळे समजतच केल्या. म्हणजे पिक्चरला पण जात होतो किंवा क्रिकेट खेळायला जातो, सोबत गप्पा मारायला स्टेडियमवर आम्ही तास तास बसत होतो किंवा फोनवर गप्पा मारणे आमची चालत होते गोष्टी, पण अभ्यासाचा वेळ सोडून असे नाही, अभ्यास सोबत कंटिन्यू करत.
3: मग असं असं गाणं कुठलं होतं की जे तुम्हाला मोटिवेट करत राहिलं?
5: नाही गाणे तर सर भरपूर आवडत होते कॉलेजमध्ये, कॉलेजमध्ये नंतर गाणे सर मला म्हणजे आवडतात कंटिन्यू गाणे.
3: तर तुम्ही दोघ जण पण आता म्हणतायत की खूप गप्पा मारायच्या, मैत्रीमध्ये तर गप्पाच विषय असतो समजा आजकाल किती जरी सोशल मीडिया, पण खरी मैत्री असेल तर ते असं गप्पामध्येच खरी तर येते, रादर द्यान की तुम्ही सोशल मीडियावर इमेज पाठवता का काय पाठवताय ते, त्याच्याऐवजी संवादामधून खूप चांगली मैत्री फुलते. तर असं कुठलं गाणं आहे की जे तुमच्या दोघांच्या मैत्रीला पण डिस्क्राईब करेल किंवा तुमच्या या जर्नीला डिस्क्राईब करेल किंवा तुम्हाला मोटिवेट पण करत राहील असं काय आहे की, किंवा तुम्ही दोघं जण एकमेकांना समोर भेटला समजा, आता तर दररोजच भेटताय समजा, पण असा एकदम समोर आलात की असं कुठलं डोक्यामध्ये गाणं चालतं? असं
5: गाण्याचं वगैरे असं सांगता येणार नाही, पण
4: गाण्याचं तर असं काय नाही, पण एकमेकाला भेटल्यावर एक नेहमी आम्हाला वेगळी ऊर्जा भेटायची की म्हणजे असं वाटायचं की यार आपण सोबत स्ट्रगल केलंय, आपण आज सोबतच हे. सर ते आमच्या एक कॉलेज लाईफ मध्ये असताना एक सर स्टुडंट म्हणजे कॅन प्लग सॉंग आलता, मला ती नेमकं आठवत नाही. हा मग एक फ्रेंडशिपर्स होतात तू मेरी जिंदगी सवारी असं एक, बट हा एक तसंच एक अनप्लग गाणं होतं, म्हणजे असं हे नव्हतं म्हणजे असं एक प्रॉपर सॉंग असतो का नाही तसा नव्हता, पण ते गाणं आम्ही स्टुडंट म्हणजे इंजिनिअरिंगला असताना खूप ऐकायचो सगळेजण. हा तेरे जैसा यार हा ते अनप्लग्ड व्हर्जन होता त्याचा.
3: बर, तर जसं तुम्ही म्हणतायत की निश्चितच तुम्हाला एकमेकांच्या मैत्रीतून जी काही तुमची जर्नी फुलली, तुम्ही एकाच ठिकाणी आता जॉबला पण लागलेला आहात गव्हर्नमेंटच्या, तुमच्या घरचे सगळे आनंदी आहेत, आणि तुम्ही खूप चांगल्यापणे डिस्क्राईब केलं की सोशल मीडियाचा किती वापर करायला पाहिजे. सोमेश, तू म्हटलं की ते आपल्यावर स्वतःवर नियंत्रण पाहिजे. वसिक, तू म्हटलं की वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं, तो वडील त्याच डिपार्टमेंटला होते, आज तू त्याच डिपार्टमेंटला जातोयस आणि कुठं तर त्या डिपार्टमेंटला सुद्धा वाटत असणार आहे की यार एक आपल्याकडे चांगला इंजिनियर होता, त्याची जागा भरून काढण्यासाठी त्यांचा मुलगा आलेला आहे. तर एकूणच ही सगळी जर्नी पाहिली तर खूप आनंद वाटतो आणि तुमच्या दोघांच्या जर्नीला शुभेच्छा. आणि मी असं म्हणतो की तुम्ही दोघंजण पण 2-4 महिन्याच्या का अंतरानं असाना, पण पुढच्या 2 वर्षानंतर, 5 वर्षानंतर, 7 वर्षानंतर इरिगेशन डिपार्टमेंटचे चीफ इंजिनियर वसिक पिरजादे आणि सोमेश गाठे हे आमच्यासमोर यावेत आणि रेडिओ तेरणाला येऊन चीफ इंजिनियर म्हणून तुमच्यासोबत एक 4-5 जण असे लोक असतील की जे तुमचा प्रोटोकॉल सांभाळून तुम्हाला इथं आणतील. तर अशा पद्धतीच्या शुभेच्छा तुमच्या दोघांनाही मी रेडिओ तेरणाच्या वतीने देतो आणि तुम्ही दोघंजण इथं आलात त्याबद्दल तुमच्या दोघांचे धन्यवाद.
4: थँक्यू सर.
3: आणि हे दोघंजण होते सोमेश तानाजी गाठे, जो धाराशिवचा होता, 2018 पीई सिव्हिल ब्रँचमधून पासआउट झालेला आहे, तर वसिक तौफिक पिरजादे हा सुद्धा 2018 दोघंजण क्लासमेट आहेत आणि दोघांनाही इरिगेशन डिपार्टमेंट धाराशिव इथे याच वर्षी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावरती रुजू झालेले आहेत. परत एकदा दोघांचं अभिनंदन. आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव, रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबादला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसंच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509900, 9970500900. ऐकत राहा, आनंदी राहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: keys.
1: Okay, bye. Are you hungry?
2: Mm-hmm.
1: Come with me.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: विश्वशांतीचा महापर्व, पर्युषण पर्व, पर्युषण पर्व, पर्युषण पर्व, श्रोते हो, पर्युषण पर्व हे जैन धर्मातील महत्त्वाचं व्रत समजलं जातं। मुळातच पर्युषण या शब्दाचा अर्थ आहे मनातील सर्व विकारांचं शमन करणं, जसे की काम, क्रोध, लोभ, मत्सर, वैमनस्य असे कितीतरी विकार असू शकतील। अशा विकारांपासून स्वतःला दूर करून आत्मशांती प्राप्त करून घेणे, तसेच आध्यात्मिक प्रगती साधत पर्युषण पर्वाच्या काळात अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य अशा तत्वांचं पालन करणं। 10 दिवस चालणाऱ्या पर्युषण पर्वाच्या काळात दशलक्षण धर्माची उपासना केली जाते। तेव्हा या पर्युषण पर्वातील 10 दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी आपण एक एक लक्षण म्हणजे धर्म कसा अंगीकारायचा याविषयी जाणून घेणार आहोत। तेव्हा आज दुसरा दिवस, आज आपण ऐकूयात उत्तम मार्दव याविषयी सौ राजश्री फडकुले यांनी सांगितलेली माहिती।

जय जिनेंद्र. सौ राजश्री प्रसन्न फडकुले. तेरणा रेडिओचे रसिक श्रोत्यांना पर्युषण पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा. मी पर्युषण पर्वातील मार्दो या धर्माबद्दल माहिती सांगणार आहे. मार्दो धर्म हा दशधर्मातील दुसरा धर्म आहे. मृतोद्भव मार्दव. मृदुता म्हणजे सौंदर्य, मृदुता म्हणजे चिरंतन सत्य आणि परममंगलकारिणी देवतास्ती. परिणामाची कोमलता तो मार्दो धर्म होय. मनाचा गर्वाचा कठोरपणाचा अभाव त्याला मार्दो म्हणतात. आपणाला गोंडस गुटगुटीत मूल एकदम हवेवेसे वाटते, त्याला आपण कवटाळतो का? तर ते मृदू असते म्हणून लोभस असते. त्याचे सारेच मार्दोयुक्त असते. त्याचे हसणे, हातपाय हलवणे, पाहणे हे सारे मोहक असते. मनुष्य हा निसर्गतः मानी असतो. मनुष्याला स्वाभिमान असावा, परंतु दुराभिमान असू नये. मनुष्याने स्वाभिमानाने जगावे. स्वाभिमानाने जगण्यासाठी प्रथम आपल्या गुणांचा आदर केला पाहिजे. स्वतः गुणवान बनले पाहिजे. गुणी माणसाचे मन कसे असते याविषयी कवी म्हणतो. वज्रादी कठोराणी मृदुनी कुसुमादी परिषह उपसर्ग. स्वतःवरील दुःख सहन करण्यासाठी गुणी पुरुषाचे मन वज्रापेक्षाही कठोर बनते, परंतु दुसऱ्याचे दुःख पाहून फुलापेक्षाही कोमल बनते. मार्दो हा आत्म्याचा चिरस्थायी गुण आहे. अहंकारही मृदुता करपते, हिंसेने तिची राख होते. पाण्याकडे हा त्यातील मार्दो मोहक असतो. पण म्हणून मार्दो म्हणजे अजिजी नव्हे, लाचारी नव्हे. मार्दो हा गुण आहे, तेथे विवेक आहे, विनय आहे. मन कशात मृदू बनतं? अहंकारानं न केल्याने, मन गर्व न केल्याने. तसं पाहिलं तर गर्व करण्यासारख्या गोष्टी आहेत, नाही असे नाही. माणूस गर्व करतो आपल्या संपत्तीचा, सत्तेचा, अधिकाराचा. पण संपत्ती किंवा सत्ता तरी फार काळ सर्वाला उपभोगता येते का? कालचे राजे राजवाडे आज इतिहासात जमा झाले आहेत. इतकं विनाशी जग, हर घडीला बदलणारे जग पाहूनही अभिमान करण्यात काही तथ्य नाही असं वाटत नाही. गर्व म्हणजे अज्ञान. ज्यासाठी गर्व बाळगावा त्या साऱ्या वस्तू केवळ विनाशी नाशवंत आहेत. राज्यवैभव, धन दौलत, इमारती, वाहन, सुखोपभोग ह्यात गर्व करण्यासारखे काय आहे? उपभोगाच्या त्या वस्तू आहेत. उपभोगाने त्याचा त्यागच करायचा असतो. मग त्या ऐश्वर्याचा गर्व कशासाठी? रूपानं काही लोक वेडे होतात. स्वतःच्या रूपाचीही खूप अभिमान बाळगतात. हे रूप त्याला नैसर्गिक प्राप्त झालेलं असतं. त्यांना दुसऱ्याच्या कुरूपतेला कशाला डिवचायला हवे? शरीर सुंदर असले तरी मन सुंदर असले पाहिजे ना. मनाचे सौंदर्य म्हणजे शालीनता, नम्रता, विनयता. त्यामुळे माणूस अधिक सुसंस्कृत होतो. सुसंस्कृतीचा विकास मार्दवाने होतो आणि नाश पण होतो. अहंकार हे गोड असे विष आहे. एका ग्रंथलेखकाने म्हटले आहे की अहंकार ही अशी विषवल्ली आहे की ती स्तुतीने फोफावते आणि नम्रतेने ती नष्ट होते. मनाची कठोरता जशी क्रोधाने वाढते ना, तशीच ती अहंकारानेही वाढते. कठोरता ही मनाला मृत्यूकडे नेणारी आहे. माणूस मेला की त्याची इंद्रिये ताट होतात, ती वाकत नाहीत. तीच गोष्ट अहंकारी माणसाची. विद्या विनयतेने शोभते असे ऋषिवचन आहे. ज्ञानाने ज्याचे मन सुसंस्कृत असते तोच पुरुष विनयवान बनतो. विनयाने मनुष्याच्या अंगी पात्रता येते. पात्र मनुष्याच्या चरणी लक्ष्मी लोटांगण घालते. पैसा असेल तर मनुष्य दान धर्म करू शकतो. धर्मामुळेच जीवाला खरे सुख संपत्ती मिळते, सुख शांती पण मिळते. विनयाला दुसरे नाव परमसहिष्णुता असे आहे. आपण जर दुसऱ्याच्या मनाची किंमत केली, त्यांचा आदर केला, तर दुसराही आपल्या मनाचा मताचा आदर करतो. या परमसहिष्णुतेमुळे परस्पर मैत्रीभाव उत्पन्न होते. समाजाची, धर्माची, देशाची संघशक्ती निर्माण होण्यासाठी परमसहिष्णुता, विनय, मार्दो धर्म अत्यंत आवश्यक आहे. एकमेकात 36 आकडा नसावा. विरुद्ध दिशेने उभे राहून ओढाताण करण्याची मने दुभांगली जातात. या कलियुगामध्ये संघशक्ती निर्माण करणे, परस्पराशी मैत्रीभाव ठेवणे, दुसऱ्याच्या मताचा आदर करणे, आपल्या मताचा अहंकार, ताठरपणा न ठेवणे हे नितांत आवश्यक आहे. जीव अज्ञानाने आपल्या शरीराच्या सत्काराला आपला सत्कार व आपल्या शरीराच्या अपमानाला आपला अपमान समजतो. सत्कार हा गुणांचा होतो. गुणी माणसाला सत्काराची इच्छा नसते. ज्याला सत्काराची इच्छा असते तो गुणी नसतो. मग निर्गुणाचा आदर कसा कर होणार? गुणी हे पूजेचे स्थान आहे. गुणी पुरुषांचे लिंग जाती ओळखली जात नाही. त्यांचे कोणतेही लिंग असतो, असो तो पुरुष असो की स्त्री असो, तो कोणत्याही जातीचा असो,
तो वयाने लहान किंवा मोठा असो त्यावर मनुष्याची परीक्षा अवलंबून नसते. मानवाची खरी परीक्षा त्याच्या गुणावरून होते. जैन धर्मामध्ये पूज्यता ही धर्म जाती पंथावर मानली नाही. जैन धर्माला धर्माभिमान पंथाभिमान नाही. महावीर जैन धर्माचे म्हणून पूज्य, बुद्धादिक अन्य पंथाचे म्हणून ते अपूज्य असा पक्षपात जैन धर्माने कधीही स्वीकार केलेला नाही. नावाने तो कोणीही असो, बुद्ध असो की वर्धमान असो, शंकर असो की केशव असो की शिव असो, जो संपूर्ण विश्वाला आपल्या दिव्य ज्ञानाने जाणत असेल तो नश्वर असा जन्म मरण संसाराच्या परतीराला पोहोचला असेल तो अनंत ज्ञानादी गुणांनी युक्त असेल. ज्याचे सर्व काम क्रोधादी विकार दोष नष्ट झाले असतील तोच देव आम्हास वंदनीय आहे, आदर करण्यायोग्य आहे. जग या बाह्य नश्वर वैभवाच्या मनाला आपला मान समजतो, परंतु हे बाह्य वैभव क्षणभंगूर आहे. सकाळी हत्तीवर बसणारा राजा सायंकाळी दारोदारी पायी फिरवणारा भिकारी बनतो. मानवाने या नश्वर बाह्य वैभवाचा मनापमान सोडून देऊन आपल्या अनंत गुणवैभवाचा सतत अभिमान बाळगला पाहिजे. ज्ञानाने मन सुसंस्कृत बनते. सुसंस्कृत माणसाचे जीवनातच निसर्गता कोमलता नांदते, तोच खरा मार्दो धर्म होय. विषयांध जीवन, स्वार्थी जीवन हे कठोर जीवन होय. निस्वार्थी जीवन, निष्पाप जीवन हेच कोमल जीवन होय, तोच मार्दो धर्म होय. मार्दो धर्माचा विजय असो. आपण सर्वांनी मार्दो धर्माचे आचरण केले तर आपली निश्चितच आपल्या समाजाची प्रगती होईल. जय जिनेंद्र.

जय जिनेंद्र. मी सौ रेखा रमेश फडकुले उस्मानाबाद. मी सर्वप्रथम तेरणा रेडिओच्या सर्व रसिक श्रोत्यांना पर्युषण पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि आमच्या जैन धर्मामध्ये दशधर्म म्हणजे दशलक्षण पर्व हा एक खूप मोठा उत्सव समजला जातो. पर्व म्हणजेच उत्सव. दशलक्षण धर्मामध्ये 10 धर्म असतात आणि या 10 धर्मापैकी आमच्या मैत्रिणी काल 3 धर्माविषयी बोलून गेल्यात, तर मी आज चौथा धर्म म्हणजे शौच धर्म ह्या विषयावर थोडीफार माहिती आपणास सांगू इच्छिते. शुचर भाव शौच. शुचिता म्हणजे मनाचा पवित्रपणा. परपदार्थाविषयी मूर्छा परिणाम ममत्व बुद्धी ही अशुचिता. व अशुचिता नसणे अशुचितेचा अभाव म्हणजे शौच धर्म होय. वास्तविक जगातील कोणताही पदार्थ जीवाला इष्ट अनुकूल किंवा अनिष्ट प्रतिकूल सुद्धा नाही, कारण कोणताही पदार्थ जीवाच्या सुखदुःखाचे कारण होऊ शकत नाही. जगातील सर्व बाह्य पदार्थ जीवाला शुद्ध ज्ञेयरूप आहेत. जीवाच्या स्वच्छ ज्ञान स्वभावात ते सर्व पदार्थ स्वयं प्रतिबिंबित होतात. या शौचधर्माविषयी मी साहित्यामध्ये एक 4 ओळी म्हणू इच्छिते. शौचधर्म ही अंती शुचिता लोभादिक मल जिथे नसे, गंगा यमुना स्नानाने ही आत्मा निर्मल होत नसे, दुःख मूळ हा लोभ असे की पापांचा सरदार असे, तृष्णा विषणत दाह वाढवी व्याकुळ होऊन जीव फिरे, संतोषा

शुचिता करिते आत्म्याची सुखमय मंगलकारक विजयी वाणी वीर जिनेशाची वाणी वीर जिनेशाची। यामध्ये असं म्हणतात की गंगा यमुने सारख्या पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने आत्मा आपला आत्मा हा कधीच निर्मल होणार नाही। तर आत्मा निर्मल होण्यासाठी आपल्याला चांगले विचार चांगले कर्म हे करावे लागतील। जीवाचा स्वभाव स्वच्छ ज्ञान स्वभाव आहे तर पदार्थाचा स्वभाव शुद्ध ज्ञेय स्वभाव आहे। असे असतानाही अशुचिता अशुद्धता कुठून आली बरे? हे सर्व प्रश्न मात्र गूढच आहेत। राग द्वेषरूप परिणाम म्हणजे विषमता। अशुचिता मोह राग द्वेषरूप परिणामाचा अभाव म्हणजेच समता आणि तोच खरा शौचधर्म होय। लोभ हा सर्व पापांचा मूळ आहे। त्यातही मनुष्यगतीमध्ये लोभ हा तीव्र असतो। मनुष्याला पैशाची हाव खूप असते। पशुपुढे नोटांचा ढीक जरी ठेवला तरी त्याचा तो वाससुद्धा घेणार नाही। परंतु पैशामध्ये हे मात्र निरंतर चाललेले असते। पैशासाठी भावाभावांमध्ये पितापुत्रांमध्ये भांडणं होतात। पैशाच्या लोभामुळे हा जीव कुणाचाही प्राणघात करण्यासुद्धा मागेपुढे बघत नाही। राज्यलोभासाठी कौरव पांडवांचे युद्ध झाले। आपणावर आपल्या नातलगाचे प्रेम आहे असे आपणाला वाटत असते, परंतु ते प्रेम पैशासाठीच असते। जोवरी पैसा तोवरी बैसा या या म्हणती, जोवरी पैसा तोवरी बैसा या या म्हणती, गतधन होता उन्मिष काढूनी पोबारा करीती, गतधन होता उन्मिष काढूनी पोबारा करीती। म्हणजेच जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत नातेवाईकसुद्धा आपल्याला या म्हणतात बसा म्हणतात। परंतु एकदाचा आपल्याकडला पैसा जर म्हणजे आपण पैशा विना झालं पैसा जर आपल्याकडे नसेल तर मात्र आपल्याला कुणीसुद्धा विचारणार नाही ही व्यक्ती कधी इथून जाते की असं पुढच्या व्यक्तीला सुद्धा होते म्हणजे नातेवाईकाला सुद्धा असं होते। जसं की पैशाच्या लोभाने दान न देणारा लोभी कंजूष म्हटला जातो, तसाच जो प्रसिद्धीच्या लोभाने आपल्या नावाची पाटी लागावी म्हणून जो दान करतो तो जगाच्या उपेक्षेने दानशूर जरी असला तरी धर्मकायद्याच्या नियमाने तो मात्र कंजूषच म्हटला जातो। पहिला व्यक्ती हा पैशाचा भुकेला आहे तर दुसरा नावाचा भुकेला, म्हणजे दोघेही सारखेच कंजूष। धनाची लालसा सोडून कामवासनेचा त्याग करून जो निर्मल पवित्र जीवन जगतो त्याचाच खरा शौचधर्म होय। धनाची लालसा जर आपण बाळगली आणि कामवासनेचा सुद्धा त्याग केला नाही तर आपल्यामध्ये शौचधर्म येणार नाही। मानवाच्या लोभाला मर्यादा नसते। मानव हा अमर्यादित इच्छावान असा प्राणी आहे। पशुचा लोभ पोट भरण्यापुरताच असतो, मनुष्याचा लोभ पोट भरण्यापलीकडेला मात्र असतो। त्याची तिजोरी भरून जरी वाहत असली तरी त्याची हाव कमी होत नाही। त्याला परत आपल्या तिजोरीमध्ये यावी, एक तिजोरीने दुसरी तिजोरी शेजारी ठेवतील परंतु तो तिथे स्टॉप करणार नाही। परंतु पशुचे मात्र एकदा पोट भरले की त्याला संग्रह करायला कुठेसुद्धा जागा नसते। मनुष्याची मात्र अशी विपरीत गती आहे। जगातील सर्वजण जरी त्याला दिले तर त्याची अपेक्षा ही वाढत जाते। जगातील सर्व संपत्ती त्याला जरी दिली तर त्याला ती अणु एवढी वाटते। अणु म्हणजे अगदी सूक्ष्म कण। सगळ्या कणांमध्ये सगळ्यात जर सूक्ष्म काय असेल तर तो अणु। त्याप्रमाणे जगातील सर्व संपत्ती त्याला देऊ दे पण तो म्हणेल की माझ्याकडे फार कमी आहे, माझ्याकडे फार अणु एवढेच संपत्ती आहे। बाह्य पदार्थावरील आसक्ती मोह ममत्व परिणाम ही अशुची होय। बाह्य पदार्थावरील आसक्तीचा त्याग तो शौच धर्म होय। धनाची लालसा सोडून जन्मवासनेचा त्याग करून जो निर्मल पवित्र जीवन जगतो तोच शौच धर्म होय। परत एकदा म्हणते, धनाची लालसा सोडून कामवासनेचा त्याग करून जो निर्मल पवित्र जीवन जगतो तोच शौच धर्म होय। बासरीचा मधुर आवाज ऐकण्याच्या मोहाने हरिण पकडला जातो। कमल परागाच्या सुगंधाच्या लोभाने भ्रमर कमळामध्ये अडकून पडतो। जर एकेंद्रियाचा लोभ जर असा अनर्थकारी आहे तर पंचेंद्रियाच्या विषयाचा लोभाने मनुष्याची कशी दुर्दशा होत असेल याचा विचार आपण करू शकता। जे एकेंद्रिय जीव आहेत जसं की पराग सुगंधाच्या लोभाने भ्रमर कमळामध्ये अडकतो ना, आणि बासरीच्या आवाजाने हरिणसुद्धा आपला जीव गमावून जातो, हा एकेंद्रिय जीव आहे तरी त्यांची अशी गती होते, तर पंचेंद्रियाचा तर मग विषयच वेगळा आहे। पंचेंद्रियाच्या विषयाने मनुष्याची दुर्दशा मात्र भरपूर होते।
याचा विचार आपण करू. आपण ज्ञाता दृष्टा स्वभावात समता स्वभावात राहणे हा निश्चय स्वभाव शौच धर्म होय. तेथे अशुचितेचा रागद्वेष भावनेचा इष्ट अनिष्ट व बुद्धीचा अभावरूप व्यवहार धर्म अनायसे पाळलाच जातो. उत्तम शौच जो पाळतो तो जीवनात यशस्वी होतो. आणि मी जे शौच धर्माविषयी आज माहिती सांगितली एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपिते. सर्वांना जय जिनेंद्र, जय जिनेंद्र.

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.
1: नमस्कार श्रोते हो, आणि खास करून विद्यार्थी मित्रांनो, आपण जर फार्मसीमध्ये करिअर करायचं असेल तर आजची ही मुलाखत आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वपूर्ण अशी असणार आहे. त्याचं कारण पण असंच आहे की आपण बी फार्मसीचं रजिस्ट्रेशन केलेलं होतं, त्याची मेरिट लिस्ट जी होती ती टेम्पररी आणि पुन्हा मग त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट पण लागलेली आहे, आणि त्याची प्रवेश प्रक्रिया जी आहे ती नेमकी कधी सुरू होणार आहे याबाबतीत आपण काळजी करत असणार आहात. तर निश्चितच कॅप राऊंड बी फार्मसीच्या आणि फार्मसीमधल्या करिअरच्या दृष्टिकोनातून आज आपली चर्चा खूप महत्वपूर्ण अशी ठरणार आहे. आणि यासाठी आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय तथा तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माणेसर यांना. आणि माननीय प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माणेसर हे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मेंबर आहेत, त्यामुळे निश्चितच त्यांचं जे मार्गदर्शन आहे ते आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. आणि डॉक्टर प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने यांच्या समवेत आहेत तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या HOD माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम. तेव्हा आपण दोघांच्याही माध्यमातून जाणून घेणार आहोत की फार्मसीमधलं आपलं करिअर पूर्ण करण्यासाठी आणि आपली ॲडमिशन प्रक्रिया जी आहे ती सहज, सोपी आणि सुलभ होण्यासाठी आजच्या मुलाखतीच्या या माध्यमातून आपण सर्व गोष्टी इत्यंभूत अशा समजून घेणार आहोत. तेव्हा माननीय प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर, मी आपलं रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. जसं की आपल्याला माहिती आहे की आपण इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रवेशाच्या संदर्भात जे काही मार्गदर्शन केलं होतं त्यामुळे प्रवेश प्रक्रिया अतिशय सुलभ आणि सोपी झालेली होती. आता फार्मसीचा जो कॅप राऊंड आहे त्याची जी प्राथमिक चर्चा आहे ती आपण करणार आहोत. तर नेमका बी फार्मसीचा जो फर्स्ट इयरच्या ॲडमिशनची प्रक्रिया आहे ती कशी आहे, कशी असणार आहे, याचं रजिस्ट्रेशन किती झालेलं आहे आणि आपल्याला काय वाटतं या बाबतीत?
2: धन्यवाद सर मला रेडिओ तेरणामध्ये बोलल्याबद्दल. आपण म्हणतात ते खरं आहे, अगदीच बी फार्मसी प्रथम वर्ष प्रवेशासाठीची प्रक्रिया जी आहे तिला खरंच बराच वेळ लागलेला आहे. सर्व आदरणीय पालक बंधू भगिनी तर विद्यार्थी मित्रही प्रतीक्षेत आहेत, आम्हालाही फोन येत आहेत, म्हणून आवर्जून आपण मला इथं बोललं त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. साधारणतः रजिस्ट्रेशन नोंदणी करण्याची प्रक्रिया ही 31 जुलै ते 24 ऑगस्ट या दरम्यान बी फार्मसी प्रथम वर्षाची पूर्ण झालेली आहे. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांसाठी तात्पुरती यादी लागलेली आहे, यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांची दुरुस्ती होती त्या विद्यार्थ्यांनी दुरुस्तीही केली आहे आणि त्यांची फायनल मेरिट लिस्ट सुद्धा लागलेली आहे. त्यानंतर सुद्धा थोडा दिवस प्रक्रिया थांबलेली होती, पण आता विद्यार्थ्यांची आदरणीय पालक बंधू भगिनींची प्रतीक्षाही संपलेली आहे आणि ती प्रक्रिया 23 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2026 रोजी पहिल्या राऊंडसाठी सुरू होत आहे. आणि तत्पूर्वी मला सांगावं वाटतं की 22 तारखेला एक सीट मॅट्रिक्स लागेल, तो सीट मॅट्रिक्स विद्यार्थ्यांनी पाहणं गरजेचं आहे. आणि तो सीट मॅट्रिक्स पाहिल्यानंतर 23, 24, 25 या 3 दिवसामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या ज्या कॉलेजला जायचं आहे त्या कॉलेजचा पर्याय देण्यासाठी पहिला राऊंड सुरू होत आहे. आणि हा पर्यायाच्या अनुषंगानं आपल्या महाविद्यालयात आपण आपल्या CETCLचा सेपरेट कक्ष स्थापन केलेला आहे, त्याला आपण एक्सटेन्शन CET सेंटर असं म्हणतो. आणि तिथं त्या सेंटरवर विद्यार्थ्यांनी फायदा घेऊन इथं येऊन ऑप्शन दिलं तर आणखी विद्यार्थ्यांना सोपं होईल आणि अचूक पद्धतीनं त्यांना पहिल्या राऊंडमध्ये भाग घेता येईल असं मला ठामपणे वाटतं आहे.
1: अच्छा सर, आपण सीट मॅट्रिक्स म्हटलात त्याच्यामध्ये नेमकं काय असतं ते एक सांगा, आणि एकूणच विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन किती झालेलं आहे आणि एकूण जागा आपल्या महाराष्ट्रामध्ये किती आहेत ते एक सांगा.
2: हा चांगला प्रश्न विचारला सर. जवळपास महाराष्ट्रामध्ये 531 कॉलेज आहेत आणि 43,492 जागा आहेत आणि त्यामध्ये आता जर फायनल मेरिट लिस्ट पाहिली गेली तर 42,629 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहेत. त्यात 50% जास्त मुलींचं प्रमाण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलींना पूर्णपणे ट्युशन फीवर माफ आहे, त्यामुळे मुलींनी कुठल्याही विद्यार्थ्यांनी ह्या CETCLच्या प्रोसेसमधून त्याला कॅप असे म्हणतो सेंट्रल ॲडमिशन प्रोसेस ह्यातनं येणं फार गरजेचं आहे, त्याच्यामुळे त्याला मोबदला मिळतो एक लक्षात ठेवावं. आणि तसं बघायला गेलं आकडेवारी पाहता तर काय फारसा असा फरक नाही आहे, 1000-1200 फरक आहे. आणि त्यामुळं ह्या चांगलं कॉलेज मिळण्यासाठी निश्चितच विद्यार्थ्या म्हणजे फार्मसीलाही चुरस असेल आणि 15% जागा ज्या आहेत ते अदर युनिव्हर्सिटीला असतात, ऑल ओव्हर इंडिया लेवलला असतात नीटवर वगैरे, त्यामुळं इथं चांगलं चुरस पण बघायला मिळेल आपल्याला प्रथम वर्ष फार्मसीच्या प्रवेशासाठी. हे पण मी इथं आवर्जून आपल्याला सांगतो. त्यानंतर आपला असा प्रश्न होतो सीट मॅट्रिक्समध्ये काय असतो. सीट मॅट्रिक्समध्ये की आपल्याकडे समजा 100 जागा असतील, तर 100 जागापैकी ओपनसाठी किती जागा, मुलांसाठी किती, मुलींसाठी किती, त्यानंतर एन टी ए बी सी डी यामध्ये मुलांसाठी किती, मुलींसाठी किती, एस बी सीसाठी मुलांसाठी किती, मुलींसाठी किती जागा आहेत, आणि सगळ्यात महत्त्व एस सी बी सी हे आता नवीन सुरू झालेलं आहे 2 वर्षापासून, यांच्यासाठी किती जागा, मुलांसाठी किती, मुलींसाठी किती, डिफेन्ससाठी किती, हँडिकॅपरसाठी किती, हा हे सर्व वर्गवारी सीट मॅट्रिक्समध्ये कॉलेजने आहे बघायला मिळते. तर ते आवर्जून विद्यार्थ्यांनी पाहावं आणि त्यामुळे थोडीशी त्यांना आयडिया येते की आपला कुठल्या कॉलेज नंबर लागू शकतो. आणि दुसरं एक मला आनंद अभिमान सांगा वाटतं की आपल्या सीईटी सेलच्या माध्यमातून प्रत्येक कॉलेजचा कट ऑफही दिसतोय विद्यार्थ्यांना, त्यानुसार त्यांना चांगल्या पद्धतीने जजमेंट घेऊन हवं त्या कॉलेजला त्यांना बी फार्मसीसारखा कोर्स करता येईल असं मी तर तुम्हाला आवर्जून सांगतो.
1: सर, सीट मॅट्रिक्सचा जो आपण जो विषय म्हटलात ते समजा जर एखाद्या पालकाला किंवा विद्यार्थ्याला बघून जर समजत नसेल तर त्यासाठी आपलं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय फार्मसी इन्स्टिट्यूट नेमकी कशी मदत करू शकते?
2: तर आम्ही ह्याच्या बाबतीत पहिल्यापासूनच इंजिनिअरिंगला पण सरांनी आपण बोलवलं म्हणा, प्रत्येक राऊंडला आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केलं आणि विद्यार्थी आपल्याही कॉलेजमध्ये बहुसंख्येने प्रवेशित झाले, त्याचबरोबर बाहेरच्याही मोठमोठ्या कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ही प्रवेशित झाले आणि त्यांना आपण चांगलं मार्गदर्शन करू शकलो याबद्दल मी अतिशय समाधानी आहे. त्याच पद्धतीने फार्मसीसाठी पण मी ती जबाबदारी घेतलेली आहे आणि आपल्या कॉलेजमध्ये स्वतंत्र सीईटीचा एक उपकक्ष म्हणलं तर चालेल एक्सटेन्शन सेंटर आहे, त्या माध्यमातून आमचे प्राध्यापक आमचे काही कॉम्प्युटर एक्सपर्ट ऑप्शन फॉर्म भरून देण्यासाठी आपण इतर फॅसिलिटी सेंटर टाईप मदत विद्यार्थ्यांना करू शकतोय. त्यामुळे एका छत्राखाली विद्यार्थ्यांचे सगळ्या शंका निरसन होईल व पाहिजे पद्धतीनं आम्ही विद्यार्थ्यांना नक्की या प्रोसेसमध्ये त्यांना हवं ते कॉलेज मिळण्यासाठी आणि लवकरात लवकर त्यांचा प्रवेश होण्यासाठी नक्कीच आम्ही मदत करणार आहेत.
1: अच्छा सर, जसं की आपण म्हटलात 23, 24, 25 या तारखेला फर्स्ट कॅप राऊंड असणार आहे, तर या फर्स्ट कॅप राऊंडच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी काय काळजी घ्यायला हवी आणि हा कॅप राऊंड भरत असताना आपण आपल्या महाविद्यालयात जे सेंटर उभा केलेलं आहे त्या माध्यमातून सुद्धा आपण त्यांना मदत करणार आहोत, तर आपण काय सांगू इच्छिता की फर्स्ट कॅप राऊंड घेत असताना काय नेमकी काळजी घेतली पाहिजे?
2: पहिला कॅप राऊंड आहे, दुसरा कॅप राऊंड आहे, तिसरा आणि चौथा आणि पाचवा संस्था स्तरावर, अशा पद्धतीचे 5 राऊंड असतात. तर मी आता फक्त पहिल्या राऊंड बाबतीत बोलेन आणि ज्यावेळी दुसरा राऊंड चालू त्या त्यापूर्वी पण रेडिओ त्यांना भेट देऊन दुसऱ्या राऊंडची सखोल माहिती देईन. तर पहिल्या कॅप राऊंडमध्ये पहिला ऑप्शन हा महत्त्वाचा असतो. पहिला ऑप्शन जर लागला तर आपल्या विद्यार्थ्याला तिथं प्रवेश घ्यावाच लागतो. ही बाब अतिशय महत्त्वाची आहे, तर विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. पहिला ऑप्शन देताना ज्या कॉलेजला तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे, ठामपणे प्रवेश घ्यायचा आहे, तेच कॉलेज टाकावं हे तर मी आवर्जून सांगतो. त्यानंतर जर आपलं निश्चित नसेल आपल्याला धाराशिवला आपलं प्रवेश घ्यायचा का, पुण्याला घ्यायचा का, मुंबईला घ्यायचा का, सोलापूरला घ्यायचा का, लातूरला घ्यायचा आपलं निश्चित नसेल, तर आपण पहिला ऑप्शन असा टाकायचा आहे की जिथं आपला नंबर लागणार नाही आणि दुसरा तिसरा चौथा पहिल्यानंतर कुठलाही ऑप्शन तुमच्या ह्याच्याप्रमाणे टाकू शकता, तुमच्या इच्छेप्रमाणे टाकू शकताय. इन केस आपला जर पहिला ऑप्शन नाही लागला तर दुसरा ऑप्शन तिसरा ऑप्शन लागला आपला तर आपण दुसऱ्या राऊंडला आपल्याला भाग घेता येतो, त्याला बेटरमेंटला स्कोप मिळतो, हे एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
1: अच्छा, आणि सर आता ह्या कॅप राऊंड सोबत एक आणखीन एक असा विषय आहे की TFWS आणि EWS असे एक 2 प्रकार आहेत, तर त्या बाबतीमध्ये काही जर समजा पालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असेल तर तो थोडासा तुम्ही दूर करावा असा एक विषय आहे की नेमकं हे काय असतं आणि याच्यातून आपल्याला काय लाभ मिळू शकतो?
2: सर, ही चांगला प्रश्न आहे. TFWS म्हणजे ट्युशन फ्री वीवर स्कीम, ही जी स्कीम आहे साधारणतः 5% लोकांना, समजा इंटेक जर 100 असेल तर 5 विद्यार्थ्यांना TFWS मधून प्रवेश घेता येतो, म्हणजे त्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे त्यांची ट्युशन फी माफ होते. आणि अशा TFWSच्या जागांवर विद्यार्थ्यांना ट्युशन फी पूर्णपणे माफ होत असल्यामुळं हाही चांगला पर्याय विद्यार्थ्यांसमोर आहे. पण ही जागा कोणाला मिळते? ज्या विद्यार्थ्याचं मीट चांगला आहे, ज्याला चांगले मार्क आहेत, त्या विद्यार्थ्याला ही जागा मिळते. तर आवर्जून प्रत्येक मुलांनी, कारण मुलींना अशी ही ट्युशन फी माफ आहे, तशी ट्युशन फी माफ आहे मुलींना, त्यापण मुलांना ट्युशन फी माफ नाही आहे. कुठल्या मुलाला माफ नाही आहे? तर OBC आणि SBC आणि ओपनच्या मुलाला ट्युशन फी माफ नाही आहे, फक्त 50% गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप मिळते. अशा विद्यार्थ्यांना ही चांगली संधी आहे ट्यूशन फ्री विवेक स्कीम मधून आपला पर्याय टाकायची. आणि चांगले मार्क जर असतील आणि त्या मेरिटमध्ये तो विद्यार्थी एखाद्या कॉलेजच्या बसला तर ट्यूशन फ्री विवेक स्कीमचा त्याला फायदा घेता येतो. साधारणतः 5% जागा ह्या ट्यूशन फ्री विवेक स्कीमसाठी असतात. म्हणजे आपला तेरणा फार्मसी कॉलेजमध्ये 100 जागा आहेत फार्मसीसाठी, तर 5 जागा हा TFWD उपलब्ध आहेत. आणि एखाद्या कॉलेजमध्ये 60 इंटेक असेल तर 3 जागा उपलब्ध आहेत. तर ही एक चांगली संधी आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी आहे. इथं मी आवर्जून सांगतो हे हा ऑप्शन टाकायला सुरुवातीला हरकत नाही. आणि पत्रिक्युलर्स टाकू शकतो, दोन्ही ऑप्शन एका कॉलेजसाठी TFWS किंवा कॅप थ्रू प्रोसेस थ्रू अशी दोन संधी एका कॉलेजसाठी दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांना टाकायला हरकत नाही. आणि EWS एक चांगली संधी आलेली आहे. EWS हा कोटा असतो आणि TFWS आणि EWS दोन्ही जागा हे ओव्हर अँड अबव्ह असतात. म्हणजे 100 जागा तेरणा फार्मसीला म्हणजे आहेत, 100 जागामध्ये 5 जागा TFWSच्या आहेत आणि 10 जागा EWSच्या आहेत. असा 115 इंटेक टोटल आहे तेरणा फार्मसीचा. तर ते ओव्हर अँड अबव्ह कोटा असतो, म्हणजे 100 व्यतिरिक्त हा कोटा असतो. त्यामुळं इथं ॲडिशनल स्कोप विद्यार्थ्यांना मिळतो. EWSच्या 10% म्हणजे 10 जागा आपल्याकडे आहेत. तर या 10 जागामध्ये EWS हे कोण पात्र होऊ शकतं हे एक महत्त्वाचा विषय आहे. जे विद्यार्थी कास्टमध्ये आहेत, म्हणजे NT ABCD SBC SCBC OBC याच्यामध्ये जे विद्यार्थी नाही आहेत त्यांना EWSचा फायदा घेता येतो. म्हणजे EWSमध्ये कोण येऊ शकतं? ब्राह्मण, लिंगायत, जैन, गुजर, मारवाडी, मुस्लिम, त्यानंतर पारशी, राजपूत, अशा प्रकारचे ज्यांना कुठलाही कास्टचा बेनिफिट मिळत नाही, कास्ट सर्टिफिकेट नाही आहे, असे विद्यार्थी EWSमध्ये येऊ शकतात. आणि त्याचा आवर्जून अशा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा. कारण इथं थोडंसं माझ्या अभ्यासानुसार थोडंसं मीठ कमी असू शकतं आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना हवं ते कॉलेज मिळू शकतं, हे एक मी इथं आवर्जून सांगतो.
1: तर सर, ज्या पद्धतीनं आपण सांगत आहात की एकूण जर पाहायला गेलं तर हे जे TFWS EWS असेल या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीच्या संधी उपलब्ध आहेत हे सांगितलेलं आहे. पण आपल्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय आणि तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या संदर्भामध्ये सुद्धा खूप नावलौकिक वाढलेलं आहे. तर या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी काय सांगू इच्छिता?
2: मला अभिमान वाटतो की माझ्या सुरुवातीच्या फेजमध्ये ज्यावेळी मी प्रिन्सिपल झालो त्यावेळीच हे मला तेरणा फार्मसी सुरू करण्याचा योग आला आणि 4 वर्ष मला पूर्णपणे तिथं लक्ष देता आलं. त्या अनुषंगानं मला असं सांगा वाटतं की तेरणा फार्मसीनं आमच्या कमी 2019 एस्टिमेट झालं असलं तरी ह्या 4 वर्षात ह्या 4 बॅचेस बाहेर पडल्यात आणि प्लेसमेंट 70-80% आहे. आणि त्याचबरोबर मी आदरणीय दादा आदरणीय डॉक्टर साहेब यांच्या माध्यमातनं यांच्या मार्गदर्शनाखाली मी फार्मसीच्या विद्यार्थ्यांना पण IT सारख्या सेक्टरमध्ये प्लेसमेंट देऊ शकलो याचा मला अभिमान वाटतो. आणि त्याचबरोबर इथंच न थांबता कोर फार्मसीमध्येही चांगल्या पद्धतीचे प्लेसमेंट आपण देऊ शकलो आणि त्याच्याही पुढे जाऊन आपण विद्यार्थ्यांना कोडिंग प्रोग्रॅमिंग पण इथं शिकवू शकतोय. इंजिनिअरिंग आणि फार्मसी एकत्र असल्यामुळं हा एक बेनिफिट घेऊ शकतोय. आणि फार्मसीची मुलं पण अतिशय सक्रियतेनं इनोव्हेशनकडे जात आहेत आणि अशा पद्धतीचं वातावरण ह्या फार्मसी विभागात आहे. त्याच्यामुळे इथं प्रत्येक वर्षी जवळपास 100% पेक्षा जास्त ऍडमिशन होते, मला हरकत नाही EWS TFWS मिळून. अशा पद्धतीत कॉलेज आहे, त्यामुळे मी अभिमान सांगतो की तेरणा फार्मसीनंही कमी वेळात चांगलाच आपल्या जिल्ह्यामध्ये किंबहुना मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात पण चांगला नावलौकिक मिळाला आहे असं मी इथं सांगू शकतो.
1: तेव्हा आता आपल्या इथे आपण जे चर्चा करणार आहोत ते तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट माननीय डॉक्टर प्रीती माने मॅडम यांच्याशी. मॅडम, जसं आता प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर यांनी म्हटले की प्लेसमेंट आणि बाकीच्या दृष्टिकोनातून सुद्धा तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटने अतिशय नावलौकिक मिळवलेला आहे, तर अगदी त्या पद्धतीनं जर विचार करायला गेलं तर आपण हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या या नावलौकिकाचा संदर्भ घेऊन आपण काय सांगू इच्छिता की इथला अकॅडमिक्स असेल किंवा तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूट थोडीशी हिस्ट्रीचा भाग असेल तर आपण काय सांगू इच्छिता?
3: सर, फार्मसी इन्स्टिट्यूट जे आहे आपलं तेरणा कॉलेजचं ते 2019 चालू झालेलं आहे आणि अगदी 4 बॅचेस बाहेर पडलेल्या आहेत, पण तरी देखील सातत्याने प्रिन्सिपल सरांच्या मार्गदर्शनाखाली अगदी पहिल्या वर्षापासूनच जवळजवळ 70-80% विद्यार्थ्यांची प्लेसमेंट ही टॉप नॉच कंपनीजमध्ये होते. यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आपल्यासोबत असोसिएटेड असल्यामुळे IT कंपनीजमध्ये देखील आपल्या विद्यार्थ्यांना म्हणजेच फार्मसीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने नोकरी मिळते. यामध्ये TCS जी वेल नोन मल्टीनॅशनल कंपनी आहे IT सेक्टरमध्ये जी जायंट म्हणून ओळखली जाते तिथे देखील आमच्या विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झालेली आहे. त्याचबरोबर जे कोर फार्मास्युटिकल कंपनीज आहेत जसं की मर्क असेल किंवा MQR, निप्रो, सिरम या कंपनीजमध्ये देखील फार्मसीच्या आमच्या इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झालेली आहे आणि तिथे ते गेल्या 2 ते 3 वर्षापासून कार्यरत आहेत आणि अगदी ल्युपिनमध्ये देखील रिसर्च असोसिएटपर्यंत काही विद्यार्थ्यांनी बाजी देखील मारलेली आहे. त्याचबरोबर मला सर हेही सांगा वाटतं की आमच्या प्राचार्य सरांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे इंटर्नशिप प्रोग्राम्स आम्ही कोऑर्डिनेट करतो. यामध्ये मग हायर एज्युकेशन असेल, मेडिकल कोडिंग असेल किंवा फार्माकोव्हिजिलन्स, हे सेक्टर्स जे आहेत ज्याच्यामध्ये सध्या तरी फार्मास्युटिकल कंपनीज ग्रो होत आहेत, यामध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण हे लवकरच त्यांच्या डिग्रीमध्येच मिळून जातं ज्याचे आणि यामध्ये वेगवेगळे सर्टिफिकेशन प्रोग्राम्स पण असतात, तर या सर्टिफिकेटचा देखील त्यांना नक्कीच फायदा होतो. त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाचे जे अकॅडमिक्स आहे ते अगदी चांगल्या पद्धतीने रन होते, कारण की सर्व स्टाफ फुलफिल आहेच, पण याचबरोबर अगदी 5 डॉक्टरेट फॅकल्टीज आहेत ज्याचा फायदा मुलांना इनोव्हेशनकडे कल देण्यासाठी होतो. त्यामुळे महाविद्यालयातील जे आमचे सिनियर फॅकल्टीज आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुले आविष्कार किंवा हॅकॅथॉन अशा स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलच्या स्पर्धा परीक्षेमध्ये उतरतात आणि अगदी त्या स्पर्धा परीक्षा जिंकतात देखील. त्याचबरोबर पेपर पब्लिकेशन म्हणा किंवा प्रेझेंटेशन म्हणा किंवा कॉन्फरन्सेस यामध्ये विद्यार्थी पार्टिसिपेट होऊन त्यांना थोडंसं ओव्हरऑल जागरूकता मिळते की सध्या रिसेंट ट्रेंड्स काय चालू आहेत आणि कुठल्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे.
1: तर मॅडम, जसं की पाठीमाग आपल्या रेडिओ तरणाच्या माध्यमातूनच आपण एका विद्यार्थिनीला घेऊन आलो होतात की तिच्या रिसर्चमुळे तिला इन्क्युबेशन आणि एक तिला मेंटरशिप मिळालेली आहे तिच्या प्रोडक्टसाठी, तर आपलं तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटचा त्या गोष्टीला खूप प्रमोट करतं की तुम्ही जर रिसर्च अँड डेव्हलपमेंट करत असाल तर रिसर्चसाठी आपण काय काय नेमकं पूरक गोष्टी करतात ते एक सांगा.
3: सर, रिसर्चसाठी ओव्हरऑल ॲक्च्युली वातावरण तर आमच्याकडे चांगलं आहे, त्याचबरोबर लॅबोरेटरीज, केमिकल्स आहेत. त्यानंतर एखादा प्रोडक्ट मार्केट लेवलला जर न्यायचा असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या ऑप्टिमायझेशन स्टडीज करावे लागतात ज्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम 15 ते 20 फॉर्म्युलेशन्स लॅबोरेटरी लेवलला बनवून त्याचं इव्हॅल्युएशन स्टडी करावी लागते. तर या गोष्टी म्हणजे या सर्व स्टडीज करण्यासाठी जो एक्सपेरिमेंटल प्लॅटफॉर्म लागतो तो आमच्या इथे उपस्थित आहे. त्याचबरोबर ऑप्टिमायझेशन स्टडी करत असताना तुमच्या ओव्हरऑल प्रोडक्टच्या हिस्ट्री किंवा जे तुम्ही साधने वापरतात ज्याला आम्ही एक्सिपियंट्स म्हणतो त्याचं चांगलं नॉलेज लागतं, ते डेफिनेटली आमच्या फॅकल्टीजकडे आहे आणि ते नॉलेजचा वापर करूनच आम्ही तो प्रोडक्ट मार्केट लेवलला जाण्यासाठी संपूर्णतः तिला मदत करत आहोत.
1: अच्छा, आणि आता हा तर झाला रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा विषय, पण आता आपल्याकडे बी फार्मसी आहे पण पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी सुद्धा आपल्याला विद्यार्थी विचारतात बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना तशा पद्धतीने पुढे जायचं असतं, तर आपलं इन्स्टिट्यूट त्या दृष्टिकोनातून काय सपोर्ट करतं, काय मदत करतं?
3: राईट, आमच्याकडे एक हायर एज्युकेशन सेल डॉक्टर व्ही व्ही मानेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्थापन केला आहे, ज्यामध्ये आमच्या इन्स्टिट्यूटमधले जे फॅकल्टीज ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये रँकर्स आलेले आहेत किंवा अगदी क्वालिफाय चांगल्या रँक्सनी केलेलं आहे ते फॅकल्टीज विद्यार्थ्यांना शिकवतात. यामध्ये कुठल्या सब्जेक्टला किती महत्त्व द्यायचं म्हणजे ओव्हरऑल मार्क्सनुसार सब्जेक्टचं डिस्ट्रीब्युशन, त्यानुसार त्याचं प्लॅनिंग म्हणजे कुठल्या वेळेमध्ये कुठले टॉपिक्स कव्हर करायचे किंवा कुठले तुम्हाला स्किप पण करता येतात, कशाला महत्त्व द्यायचं प्रॉमिनंटली हे सांगतात. त्याचबरोबर कुठले बुक्स वापरायचे, लायब्ररी देखील आमची अगदी वेल डेव्हलप्ड आहे आणि भरपूर पुस्तके आहेत. यामध्ये तुम्हाला जीपॅटसाठी तयारी करण्यासाठी लागणारे वेगवेगळी जे पुस्तकं आहेत ते देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर योग्य मार्गदर्शन दिल्यामुळे आणि विद्यार्थ्यांच्या अथक प्रयत्नामुळे सातत्य ठेवल्यामुळे यापूर्वी देखील आमच्या विद्यार्थ्यांनी जीपॅट एक्झाम्स क्रॅक केलेल्या आहेत आणि त्यानिमित्ताने आता वातावरण देखील चालू झाले आहे. तर दरवर्षी कमीत कमी 25 ते 30 विद्यार्थी आवर्जून ह्या परीक्षेची तयारी करत असतात.
1: मॅडम, जसं की आता पाहायला गेलं तर जवळपास 3-4 बॅचेस आता फार्मसीच्या बाहेर पडलेले आहेत, पण जसं कॅप राऊंड सुरू होणार आहे आणि प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही मानेसर यांनी पण सांगितलेलं होतं की मुलींचं प्रमाण रजिस्ट्रेशन जास्त असू शकतं किंवा फार्मसीला येण्याचं जास्त असू शकतं, त्यांना सगळ्या फ्री फॅसिलिटी पण अवेलेबल आहेत, पण तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून किंवा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा जो परिसर आहे, ज्या मुली बाहेरच्या येणाऱ्या आहेत त्यांना जर ऍडमिशन किंवा बाकी सगळ्या गोष्टी घ्यायच्या असतील तर आपलं तेरणाचं कॅम्पस असेल किंवा इथल्या मुलींचं हॉस्टेलचा विषय असेल तर त्या बाबतीत हे थोडं सांगा.
3: तेरणाचा कॅम्पस तर निसर्गरम्य परिसरासाठी फेमस आहेच आहे, पण त्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी म्हणजे मुलींसाठी ऍक्च्युली पालक जर विचार करतात तर ते सगळ्यात त्यांच्यासाठी महत्वाचं अकॅडमिक सोबतच सुरक्षितता पण असते. तर आपल्याकडे महाविद्यालयाचे टोटल 3 हॉस्टेल्स आहेत जे की कॅम्पसच्या अंतर्गत आहेत आणि तिथे सिक्युरिटी सिस्टीम पण अगदी चांगली आहे आणि त्याचबरोबर सर्व सोयींनी उपयुक्त असलेले हे हॉस्टेलमध्ये जे काही इव्हन स्टाफ पण आहेत ते देखील कॉलेजचेच आहेत, त्यामुळे महाविद्यालयाचं देखील त्याच्यावर अगदी चांगल्या प्रकारे लक्ष असतं. त्यामुळेच विद्यार्थिनींना म्हणजे शिक्षणासोबतच सुरक्षितता देखील इथे मिळते, याबाबत आम्ही अगदी खात्रीने ही गोष्ट सांगू शकतो.
1: अच्छा, तर मॅडम 23 तारखेपासून पहिला कॅप राऊंड सुरू होणार आहे, तर या कॅप राऊंडच्या दृष्टिकोनातून ज्यांना कोणाला काही अडचणी असतील, कारण आता मुलाखतीच्या माध्यमातून जर समजा त्यांना काही प्रश्न पडणार असतील, तर त्याचं निराकरण व्हावं म्हणून कॉन्टॅक्ट नंबर जर आपल्याला देता आले तर. त्यासाठी प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 94-21-97-80-78. परत एकदा सांगतो 94-219-78-0-78. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आपल्याला जर समजा काही अडचणी असतील तर आपण जसं आत्ता मी प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर यांचा मोबाईल क्रमांक सांगितला, तसा तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट डॉक्टर प्रीती माने मॅडम यांचा मोबाईल क्रमांक आहे 88-303-71-202. त्यासमवेत फार्मसीचे नलगे सर आहेत, त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 94-220-144-67 94-220-144-67. आणि काझी सर आहेत, त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 930-99-466-32. पुन्हा एकदा काझी सर यांचा मोबाईल क्रमांक 930-99-466-32. असे हे सर्व मोबाईल क्रमांक आहेत. तेव्हा आपण सर्वांनी या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून आपले डॉक्युमेंट्स असतील किंवा कॅप राऊंड फर्स्टच्या दृष्टिकोनातून आपल्या जर काही अडचणी असतील तर त्याही दूर करू शकता. तर या पद्धतीनं बी फार्मसीच्या फर्स्ट इयरचा कॅप राऊंड जो आहे तो 23-25 सप्टेंबरच्या दरम्यान होणार आहे पहिला राऊंड. त्याच्यानंतर दुसरे तिसरे असेल, पण पहिला राऊंड खूप महत्वाचा असतो असं आपण आपल्या आजच्या रेडिओ तेनाचे दोन्ही गेस्ट प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर आणि तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट माननीय डॉक्टर प्रीती माने मॅडम या दोघांकडून सुद्धा आपण हे समजून घेतलेलं आहे. तेव्हा सर्व ऐकणारे विद्यार्थी पालकांनी या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या अडचणी दूर करून घ्याव्यात आणि काय अडचण असली तर सांगितलेलं मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. मी दोन्ही माने सर आणि माने मॅडम आपले धन्यवाद व्यक्त करतो.
3: थँक्यू सर.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.
1: तुमसा कोई दूसरा इस समीपे हुआ तो रब से शिकायत होगी, तुम्हारी तरफ रुख किसी गैर का हुआ तो कयामत से पहले कयामत होगी.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जमा हो चकाचक हिरलो पान चबाए। आहा,

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

行こう。

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.